सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 5:55 आणि 24 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात करीत आहोत. प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मंगलमय आणि आनंददायी जावो. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक सौर वैशाख 19 शके 1948 म्हणजेच 9 मे 2026. आजच्या मंगलदिनाची सुरुवात करणार आहोत सनईच्या मंगलवाद्याने.

श्रोते हो, सनी वदन आपण ऐकलं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदी समाचार ऐकणार आहोत. दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: श्रीमद भागवतातील श्री कृष्ण रुक्मिणी विवाहास सुंदर भावरूपात प्रकट करण्याचं कार्य महदंबेनं केलं आहे. या विवाहास विरोध करणाऱ्या रुक्मिणीच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रत्ययकारी आहे. रुक्मिणीच्या मनाचे भावचित्र आतून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय. आपले आई वडील आणि बंधू रुक्मी यांची आपापसात आपल्या लग्नाविषयी चाललेली बोलणी ऐकून आपल्या मैत्रिणींना अर्थात सख्यांना रुक्मिणी जे विचारते तो भाव शब्दबद्ध करताना महदंबा म्हणतात, रुक्मिणी पुसे सखी यांसी वृत्तांतू, काई वो बोलणे राऊळ गणातू, काई बोले माता पिता, काई बोले तो रुक्मिया भाई, शिशुपाळे वरिसी ऐसे बोलणे तयांचा वो ठाई, शिशुपाळू वरू ऐसे ऐकिले बाळा, श्रमू पावली निर्हा झाली व्याकुळा, स्मरिले कृष्णरावो देवा संकटी पडिली थोरी, तू एका वाचुनिया आनू नाही अवधारी, रुधा धाक तिये लागी चिंता, भक्त बंधू छेदुनी राखय अनंता, आरता दानी कृपा करा देवा मासी द्यावे उधरण, शिशुपाळ बंदीशाळ चुकवा दाखवा आपुले श्रीचरण. रुक्मिणी ही विदर्भराज भीष्मक किंवा भीमक आणि राणी शुद्धमती यांची कन्या. वसुदेव पुत्र कृष्णाच्या रूपगुणांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. रुक्मिणीनं ही कीर्ती ऐकून मनानीच श्रीकृष्णाला पती म्हणून वरलं होतं. परंतु तिचा ज्येष्ठ बंधू रुक्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. त्यांनी रुक्मिणीची इच्छा माहीत असूनही मुद्दामून तिचा विवाह आपला मित्र शिशुपाल याच्याबरोबर ठरवला होता. राजा भीमक आणि राणी शुद्धमती यांचाही विरोध आणि बहिणीची इच्छा न जुमानता त्यांनी शिशुपालाशी लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. त्या प्रसंगी भगवान गोपालकृष्णांशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचं रुक्मिणींनी मनात ठाम ठरवलं होतं. तरीही आता भाऊ आणि माता पित्यांनी विवाहाविषयी काय ठरवलं आहे हे प्रत्यक्ष न समजल्यामुळं ज्या तिच्या सेविका अथवा सख्या होत्या त्यांनी ही चर्चा ऐकली असावी हे ओळखून रुक्मिणीच्या मनात काहीशी अनामिक भीती आणि हुरहुर निर्माण झाली. आणि परिवारात काय काय बोलणी झाली असं तिनं या सख्यांना विचारलं. यावर दुःखी होऊन त्यांनी शिशुपालालाच तुझा वर म्हणून नाव निश्चित केल्याचं सांगताच रुक्मिणींनी अनन्य भावानी भगवंतांची आळवणी करायला सुरुवात केली आणि न राहून श्रीकृष्णाला पत्र लिहिलं. ते पत्र घेऊन रुक्मिणींनी पाठवलेला सुदैव नावाचा एक विप्र द्वारकेत आल्यावर जो प्रसंग घडला त्याचं महदंबेनी केलेलं वर्णन आपण उद्याच्या चिंतन मालिकेत पाहू. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता चिंतन. लेखन होतं विद्यागौरी ठुसे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाले. भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत प्रभात वंदना. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया केदार पंडित यांच्या संगीत नियोजनात सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हनुमान स्तोत्र.

श्रोते हो, प्रभातवंदना हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शांता शेळके यांची भूपाळी, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात, संगीत प्रभाकर पंडित यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर कामेरकर यांच्या संगीत नियोजनात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात रामदास स्वामी यांची भक्तिरचना, संगीत सुधीर मोघे यांचं.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच श्रोते हो, आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांवर ह्या उष्णतेच्या वाढीचा परिणाम कसा जास्त होतो याविषयी कालच्या भागामध्ये बोललो. ही जी उष्णता वाढ आहे ही अशीच जर वाढत राहिली किंवा ह्याची तीव्रता

0: जर सतत अशी जाणवत राहिली तर आपल्या पक्ष्यांवर काय परिणाम होऊ शकतो?
1: ज्या पद्धतीनं आपण बघतो की कुक्कुटपालनामधले जे पक्षी आहेत हे मुख्यत्वे करून मांस उत्पादनासाठी वापरले जातात, तर त्या पक्ष्यांच्या शरीरामध्ये जी उष्णता असते ही आधीच जास्त प्रमाणामध्ये असते आणि खाद्य खाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पक्ष्यांची भूक जी आहे ही भूक मंदावलेली असते किंवा कमी भूक लागते त्यांना, त्यामुळं ते पक्षी खाद्यही कमी खातात आणि वातावरणाशी तडजोड करण्यासाठी, जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ह्या पक्ष्यांच्या मध्ये शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ते त्वचेद्वारेच त्याचं नियोजन केलं जातं, घाम ग्रंथी त्यांच्यामध्ये नसतात. तर त्यामुळं ह्या पक्ष्यांच्या मध्ये ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान जास्त लागते, ते भरपूर पाणी पितात आणि खाद्य त्या प्रमाणामध्ये घेतलं जात नाही, खाद्य कमी खाल्लं जातं आणि त्यामुळं मांस तयार होण्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी व्हायला लागते. तसंच खाद्य कमी खाल्ल्या गेल्यामुळं त्या शरीराचं जे पोषण आहे हे पोषण होत नाही आणि जे पक्षी अशा पद्धतीनं खाद्य कमी खातात त्याच्या शरीराला ते पोषण न मिळाल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती पक्ष्यांची जी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी व्हायला लागते आणि जसे पक्षी कमजोर व्हायला लागतील किंवा कमकुवत व्हायला लागतील तसं त्या पक्ष्यांच्या मध्ये रोगराईचं प्रमाण जे आहे हे सुद्धा वाढायला लागतं, कारण त्या पक्षी कमजोर झालेले असतात किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही शक्ती कमी झाल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि वजन वाढीचा जो दर आहे म्हणजे आपण जसा ज्या पद्धतीनं बघतो की ठराविक कालावधीमध्ये पक्ष्यांचं जितकं वजन मिळायला पाहिजे तितकं वजन ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळं पक्ष्यांच्या उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळं शेतकऱ्याला उत्पादनामध्ये घट या दिवसांमध्ये दिसून येऊ शकते.
0: खरंय, मग त्याच्यासाठी योग्य व्यवस्थापन असणं अतिशय गरजेचं.
1: बरोबर,
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकला कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेमध्ये. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माण ची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी लेखन आपण ऐकणार आहोत. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. सुविचाराची वेळ अर्थातच 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आमचे आज प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम याप्रमाणे असतील. आज सकाळी 7:40 म्हसवडकर सराव, 7:45 सूर्योदय अकॅडमी, 8:15 ओळख बाजारपेठेची, 8:25 महाजन हॉस्पिटल, 10:00 डॉक्टर महाजन स्किन केअर, 10:05 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आणि 10:10 डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.

कार्यक्रम ऐकणार आहोत आज सकाळी 7:50 आणि सकाळी 9:30 तर 8:40 आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा।

श्रोतेहो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्र प्रसारित करेल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजार भाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आज संध्याकाळी 7:30 ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव, तज्ज्ञ मार्गदर्शन या मालेत तुषार सपकाळ, मुक्काम पोस्ट चोरांबे, तालुका जावळी यांची शेतीला उत्तम पूरक व्यवसाय याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. श्रोते हो, याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केले जातील. ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आपल्या सगळ्यात जवळची आणि आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
3: ये वा, मोहित्यांचा फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
4: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
3: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
6: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90 21 28 45 70.
8: काय झाली का गाडी?
9: येस अहो, कालच झाली असती पण खोलायलाच वेळ गेला.
8: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजे. तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे.
9: हो, जायचंच आहे त्यांच्याकडं. पण तुम्हाला कसं माहिती?
8: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. जास त्यांच्याकडे.
10: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर

0: बटन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा।
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
4: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
1: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
4: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा, 99 22 815 978।

0: सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम परिसर. यामध्ये ऐकूया किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी लेखन चिन्मय सावंत यांचं.
1: नमस्कार श्रोत्यो. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल म्हणजे पिवळ्या पायाची हरोळी हा आपल्या राज्याच्या निसर्ग वैभवाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. सामान्यत सह्याद्रीच्या घनदाट सदाहरित किंवा निम सदाहरित जंगलांमध्ये वास्तव्य करणारा हा देखणा पक्षी आता मानदेशातील किरकसालच्या शिवारात विसावलेला पाहून निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे आणि आश्चर्याचे वातावरण पसरले आहे. एकेकाळी केवळ कोरड्या आणि दुष्काळी प्रदेशाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरकसालमध्ये या राज्य पक्षाचे आगमन होणे ही या परिसंस्थेच्या बदलत्या स्वरूपाची एक अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक घटना आहे. किरकसाल संवर्धन प्रकल्पांतर्गत सातत्याने सुरू असलेल्या जैवविविधता सर्वेक्षणादरम्यान ही महत्वपूर्ण नोंद करण्यात आली. वन्यजीव अभ्यासक अर्णव गंदे, अभिजित माने आणि त्यांच्या समर्पित पथकाने किरकसाल जवळील निसर्गरम्य डांबी डोंगरात या पक्षाचे निरीक्षण केले. एका उंच पिपरणीच्या झाडावर हा पक्षी अतिशय स्पष्टपणे दिसून आला. या पथकाने केवळ त्याची नोंदच केली नाही तर या कोरड्या प्रदेशातील त्याच्या अस्तित्वाची शास्त्रीय महत्वही अधोरेखित केले आहे. हरियाल हा पक्षी त्याच्या विशिष्ट शरीर रचनेसाठी आणि रंगासाठी ओळखला जातो. हरियाल हा प्रामुख्याने फलाहारी पक्षी आहे. तो आपली उपजीविका प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर आणि पिपरणी यासारख्या झाडांच्या फळावर करतो. या पक्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो आपला संपूर्ण जीवनक्रम झाडावरच व्यतीत करतो. तो जमिनीवर उतरणे अत्यंत टाळतो. जरी तो जमिनीवर उतरलाच तर तो त्याच्या पायाच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखला जातो आणि तो परत झाडावरती जातो. त्याचा हिरवा रंग झाडाच्या पानांमध्ये आणि पिवळा रंग इतका बेमालूम मिसळून जातो की तो शांत बसलेला असताना त्याला ओळखणे अनुभवी पक्षी निरीक्षकांसाठी एक आव्हान असते. किरकसालचा हा भाग प्रामुख्याने ओपन नॅचरल इकोसिस्टम्स म्हणजेच मुक्त नैसर्गिक परिसंस्थेचा भाग असून येथे प्रामुख्याने काटेरी झुडपे,

0: आणि गवताळ प्रदेश आढळतात. हरियाल सारख्या पक्ष्याला वास्तव्यासाठी मोठ्या वृक्षांची आणि अन्नांची म्हणजे फळांची सातत्यपूर्ण उपलब्धता लागते. अशा रखरखीत मानल्या जाणाऱ्या प्रदेशात त्याचे दर्शन होणे हे येथील पर्यावरणाची स्थिती सुधारत असल्याचे आणि येथे अन्नाची साखळी सुदृढ होत असल्याचे एक महत्वाचे निदर्शक आहे. जलसंधारणामुळे वाढलेली झाडांची संख्या आणि टिकून राहिलेली ग्रीन पॅचेस यामुळे असे पक्षी येथे आकर्षित होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये याच किरकसाल परिसरातील नळीच्या माळावर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन म्हणजे नीलवंत याचीही नोंद झाली होती. आता राज्य पक्षाची येथे आगमन झाल्याने किरकसाल हे केवळ एक गाव राहिले नसून ते जैवविविधतेचे एक महत्वाचे हॉटस्पॉट म्हणून वेगाने विकसित होत असल्याचे सिद्ध होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जोपासलेला हा निसर्ग आता राज्याच्या मानचिन्हांना आपल्या कुशीत सामावून घेत आहे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.
1: किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी आपण ऐकत होतो परिसर या कार्यक्रमात. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:55 झालेत. आजच्या दिवसाचं महत्व ऐकणार आहोत दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 9 मे. आधुनिक भारताचे एक महान नेते, नेमस्त पक्षाचे अर्धवयू आणि थोर समाजसेवक गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866. भारताची शेती, शेतकऱ्यांच्या अडचणी, आयात निर्यात, करभार, उद्योग, रुपयाचं पौंडाशी नातं, लष्करावरचा खर्च असे अनेक विषय त्यांनी व्यासंगपूर्वक हाताळले. समाजवादी कामगार नेते, लेखक आणि समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म 9 मे 1928. मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या 9 मे 1874 रोजी. डॉक्टर, कवी आणि शास्त्रज्ञ कान्होबा रणछोडदास यांचं निधन झालं 9 मे 1917 रोजी. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं निधन झालं 9 मे 1919 रोजी. रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी स्फुटक गद्यलेखनही विपुल केलेलं आहे. प्रथम हिंदू धर्मास अनुकूल आणि पुढे ख्रिस्ती धर्म पुरस्कारार्थ त्यांनी केलेल्या लेखनाचा त्यात अंतर्भाव होतो. ज्ञानोदयाचे ते संपादकही होते. केशवसुतांच्या आधी त्यांनी काव्यरचनेला आरंभ केला. प्रथम जुन्या पद्धतीच्या दीर्घ कथनपर काव्यरचनेवर त्यांचा भर होता. तथापि पुढे केशवसुतांच्या नव्या आधुनिक कवितेचं वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या प्रकारची कविता लिहिण्याकडे त्यांची प्रवृत्ती झाली. साधी सहज रचना आणि प्रामाणिक भावनोत्कटता हे त्यांच्या काव्यरचनेचे विशेष होते. त्यांनी विविध विषयांवर आपल्या कविता लिहिल्या. तथापि एक प्रकारची व्यापक कुटुंबवत्सलता त्यांच्या एकूण कवितेला व्यापून राहिल्याचं जाणवतं. त्यातूनच बालोद्यांमधली त्यांची शिशुगीतं लिहिली गेली. ख्रिस्ती झाल्यानं टिळकांचा मायदेशाचा आणि मायभाषेचा अभिमान सुटला नाही. महाराष्ट्रात ख्रिस्ती झालेल्या लोकांची भाषा आणि साहित्य हे मराठीच राहण्यास

टिळकांचं लेखन बरंच कारणीभूत झालेलं आहे. अर्वाचीन कवितेच्या आघाडीवर केशवसुतांबरोबर असलेल्या या कवीचा मराठीतल्या आधुनिक कवीपंचकात समावेश झालेला

0: महाराष्ट्रातले एक कर्मयोगी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालं 9 मे 1959 रोजी. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेलसिंग नोर्गे यांचं निधन झालं 9 मे 1986 रोजी. दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन झालं 9 मे 1995 रोजी. पार्श्वगायक आणि अभिनेता गझलचे बादशाह तलत महमूद यांचं निधन झालं 9 मे 1998 रोजी. किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं निधन झालं 9 मे 2008 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता दिनविशेष. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आहे, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं मात्र त्याच्या हातात नक्कीच असतं. सुविचार पुन्हा एकदा ऐकणार आहोत. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं हे मात्र त्याच्या हातात असतं. आजचा सुविचार आपण ऐकला. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: एस टी

0: हॉस्टेलची सोय
1: संपर्क मयूर चेंबर्स दुसरा मजला वायसी कॉलेज समोर सातारा.
0: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 45 45.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.
4: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
5: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
6: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
3: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
9: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
10: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
10: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
10: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आता यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. वळूया पुणे केंद्राकडे विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9%

0: उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्य.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे, तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आययूएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे

0: केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी,
2: मग येत आहे ना।

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:25 होतात. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:25 होतात. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही याची तरतूद नेमकी कशी आहे हा एक भाग, आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो.
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे, म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये

0: साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती.
1: बरोबर.
0: तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी केला जातो.
1: अगदी खरं. म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यातचा दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
0: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टीव्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे, प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले, या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल. की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सरजसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात? त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेच्या परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील ह्यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007, त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं, अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणकाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाहीये. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा PC उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागात मध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये

0: काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असं काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाहीये. पण याच्यात सर जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत
0: हा कुठल्याही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळं काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे.
1: हो.
0: सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणने अंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितलेलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11 अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ
0: शकतात.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन
2: श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: खरं तर गेली 35 वर्ष म्हसवडकर सराफ हे दुकान साताऱ्यामध्ये अगदी डौलात उभं आहे आणि खूप ग्राहकांशी तुम्ही जोडले गेलेले आहात. अनेक ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास आहे. फक्त सातारा शहरातलेच नाही तर जिल्ह्यातले लोक आपल्याकडे येतात आणि सोने चांदीच्या दागिन्यांची वस्तूंची खरेदी करतात. तर अशी कधी विचारणा तुम्हाला झाली आहे का की तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी शाखा सुरू करणार आहात का? आणि मला वाटतं प्रत्येक व्यावसायिकाचं उद्योजकाचं हे स्वप्न असतं की आपली दुसरी शाखाही लवकर सुरू व्हावी. असा तुमचा काही प्लॅन आहे का?
3: आता जेव्हा एवढे गिराई किंवा आपले जे कस्टमर असतात तेवढ्या विश्वासाने येतात तर त्यांचीही अपेक्षा असते की आपल्याला जे सातारा बाहेरून येतात की आपल्या गावातही असं काही दुकान असावं ज्याच्यावर आपण डोळे झाकून खरेदी करू शकतो, विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे जे बाहेर गावून कस्टमर येतात त्यांची बऱ्याच वेळा अशी रिक्वेस्ट असते की आमच्या जवळही तुमचं दुकान असावं, लांबून यावं लागतं. तर असा सगळा विचार करून आम्ही कोरेगावात नवीन शाखा उघडायचा प्लॅन केला आहे आणि ती येत्या काही दिवसात लवकरच आमच्या नवीन शाखेचं ओपनिंग ही होणार आहे.
2: क्या बात आहे.
3: तर कोरेगावातल्या किंवा आसपासच्या त्याच्या गावातल्या ग्राहकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि त्यांची सोय पण चांगलीच होईल असं आम्ही अपेक्षा करत आहे.
2: जसं तुम्ही आता म्हणालात की ग्राहकांचा विश्वास असतो, तसं कोरेगाव हे ठिकाण तुम्ही का निवडलं? तिथले ग्राहक जास्त आहेत का, सोयीस्कर आहे का, कारण काय आहे?
3: नाही, असं सोयीस्कर आहे किंवा ग्राहक आहे असा काही प्लॅन नाही. पण कुठे तरी आपण एक्सपांड करताना एखादी जागा निवडतो, तीच का असं काही खूप त्याच्या मागं असं

0: लॉजिक नसतं, पण जिथं ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथं आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो.
1: अगदी, ज्याप्रमाणे इथे सेवा दिली जाते किंवा इथल्या म्हसवडकर सराफांचं जे दुकानाचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे आहेत का, तिथे काही नवीन बघायला मिळणार आहे?
0: ज्या सिस्टीम आणि ज्या पद्धतीचा आपला व्यवहार आहे, म्हणजे बिझनेस प्रॅक्टिसेस म्हणू आणि सिस्टीम्स म्हणू, त्या इथल्या सारख्याच एक्झॅक्टली सेम असणार आहेत. त्यामुळे ज्या विश्वासाने, ज्या पारदर्शकतेसाठी ग्राहक आपल्या साताच्या शोरूमला व्हिजिट करतात, त्यांना सेमच सर्व्हिस, सिस्टीम्स, बिझनेस प्रॅक्टिसेस

0: सारख्याच एक्झॅक्टली सेम असणार आहेत. त्यामुळे ज्या विश्वासानी ज्या पारदर्शकतेसाठी ग्राहक आपल्या साताच्या शोरूमला व्हिजिट करतात त्यांना सेमच सर्व्हिस सिस्टीम्स बिझनेस प्रॅक्टिसेस सेमच पारदर्शकता सगळा व्यवहार सेम त्यांना कोरेगावात ही मिळणार आहे.
1: वा क्या बात है.
0: जसे आपण इथे साताऱ्यात ही कॅरेट मीटरनी शुद्धता चेक करतो विकतानाही आपण चेक करून दाखवतो कस्टमरची विनंती असल्यास किंवा खरेदी करताना कस्टमरकडनं जुने सोने आपण चेक करतो अशाच सगळ्या गोष्टी कोरेगावातही होणार आहेत. तिथेही आपण कस्टमरला त्याचा विश्वास होण्यासाठी दागिन्याची शुद्धता दाखवून देणार आहे. घेताना त्याच्याकडनं त्याच शुद्धतेप्रमाणे दागिने घेतले जाणार आहेत. असे सोने चांदी दोन्हीलाही हॉलमार्क असणे एचयूआयडी असणे ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला दाखवून देऊन विकल्या जाणार आहेत.
1: श्रोते हो, सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की म्हसवडकर सराफ यांची दुसरी शाखा आता आझाद चौक कोरेगाव इथे लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाद्वारे आणि जाहिरातींमधनं कळेलच. पण आता ज्या ज्या लोकांना कोरेगावर यावं लागत होतं त्यांच्यासाठी ही नक्कीच खुशखबरी आहे. निमिष सर, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या स्टाफला या नवीन शाखेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत आणखी ग्राहक केंद्रित कार्यक्रम सूर्योदय अकॅडमी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: अहो चला निघायचं ना पुण्याला.
6: आता पुण्याला कशाला?
5: विसरलात ना? अहो मानसीची 10वी नंतरच्या करिअरची दिशा आतापासूनच ठरवायला नको का?
6: चुकतं तुमचं. काखेत कळसा आणि गावाला वळसा.
5: अहो
6: अगं, आपल्या साताऱ्यातच सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीची 11वी 12वी सायन्स PCMB CET NEET JEE इतकी उत्तम सोय असताना कशाला जायचं पुण्याला?
5: अरे वा,
6: मग आता ऍडमिशन घ्यायचं तर सूर्योदयला.
5: सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, नटराज मंदिराजवळ, सातारा. संपर्क 90 28 40 73 21, 9028 40 7321. नमस्कार श्रोते हो, सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीचे डॉक्टर उदय नलावडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार मॅडम.
5: आपण असं म्हणतो की 10वी हा एक उंबरठा असतो आणि तो ओलांडल्यानंतर अनेक पालकांना आणि मुलांना वेगवेगळ्या वाटा ओपन झालेल्या दिसतात. पण या सगळ्या वाटा बघितल्या की मुलांच्या आणि पालकांच्या मनात सुद्धा वेगवेगळे प्रश्न येतात. असे असंख्य प्रश्न दोघांच्याही मनात असतात. तर या सगळ्यांना उत्तर म्हणून तुम्ही आज काय मार्गदर्शन कराल?
7: तसं पाहायला गेलं तर 10वी पर्यंतचा कालावधी झाल्यानंतर आपण कोणता ग्रुप निवडतोय, PCM PCB PCMB यावर करिअरची पुढची दिशा अवलंबून असते. आणि बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या बाबतीत हा एक संभ्रमाची अवस्था असते. यामध्ये कोणता बेस्ट आहे, कोणता सब्जेक्ट निवडल्यानंतर करिअर कसं घडणार आहे किंवा कोणत्या सब्जेक्टला भविष्यात स्कोप कसा राहणार आहे, तर या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. या प्रश्नांसाठीच आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता 15 मे पासून एक मोफत ब्रिज कोर्स आयोजित केलेले आहेत. मग काय बरं असेल ह्या ब्रिज कोर्सचा उद्देश काय बरं असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना हे जे कन्फ्युजन आता वाटतंय ते कन्फ्युजन दूर या कोर्स मधून नक्कीच केलं जाणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांनी सीईटी जेई कोणता पर्याय घ्यावा का दोन्ही ठेवावेत है ना, तर या संदर्भात देखील त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. अशा कित्येक विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका आहेत की ज्या मनातल्या शंकांचं सर्वोत्तम समाधान त्यांना या कोर्सच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो. मॅडम
5: श्रोते हो, तुमचा मुलगा मुलगी हे सुद्धा जर का 10वी पासआउट झालेले असतील आणि त्यांच्या मनात सुद्धा असे असंख्य प्रश्न असतील, तर या प्रश्नांना उत्तर म्हणूनच सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीने 15 मे पासून सुरू केलेला आहे मोफत ब्रिज कोर्स, ज्यामध्ये 10वी नंतर नेमकी करिअरची दिशा काय असावी, कुठले ग्रुप्स घ्यावेत, कुठल्या ग्रुपला कुठल्या करिअरला काय मार्ग असणार आहे, याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील. हा कोर्स सर्व मुलांसाठी मोफत आहे, पण याच्या जागा मर्यादित आहेत, त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, नटराज मंदिराच्या समोर, सातारा. सातारा इथे. संपर्क 90 28 40 73 21 9028407321. उदय सर, जसं आता तुम्ही म्हणालात की खूप कन्फ्युजन असतं किंवा त्यांना

0: पटकन समजत नाही की या कोर्सला गेल्यानंतर पुढे भविष्यामध्ये काय आहे. याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की माझी आवड ही आहे पण माझा कल इकडे आहे, माझा एप्टिट्यूड वेगळं आहे, मग अशा वेळेला या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊ शकतं का याबद्दलही सांगा.
1: हा नक्कीच मॅडम, बऱ्याच वेळा असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं की सर मला बायोलॉजी आवडते पण मला मॅथ्समध्ये करिअर करायचंय, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे. मग अशा खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनात, मग याची उत्तरं जर खऱ्या अर्थानं त्यांना योग्य मिळाली तरच त्यांचा भविष्याच्या दृष्टीने करिअर उत्तम घडेल. आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण ही सर्व उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: बरोबर.
1: आणि सर्वात महत्वाचं मॅडम मला पालकांना असं सांगायचं की बऱ्याच वेळा काय होतं, हे करिअर निवडीचे ऑप्शन चुकल्यामुळे हा जो महत्वाचा पिरियड आहे हा वाया जातो. असं आपण करूयात, असे डिसिजन घेऊयात की या सुट्टीमध्ये जर सुट्टीचा खऱ्या अर्थानं करिअरच्या पायाभरणीसाठी उपयोग करता आला तर आपले हे निर्णय भविष्यात विद्यार्थ्यांना कोर्स निवडीबद्दल लाभदायक ठरतील. आणि मॅडम की विद्यार्थ्यांना करिअर करायचं आहे AI, डेटा अनालिटिक्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, मग याच्यासाठी लागणारा बेस कोणता आहे, त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सुट्टीमध्ये या प्रकारच्या कोर्सेसमधून त्या विद्यार्थ्यांना त्या करिअरची गाईडलाईन सुद्धा प्रॉपर मिळेल.
0: अगदी खरंय. मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की या गोष्टी जर का त्या त्या वयात कळल्या ना तर आपल्या करिअरला एक योग्य दिशा मिळू शकते. म्हणूनच 10वीनंतर तुमच्या मुलांच्या करिअरची योग्य दिशा निवडण्यासाठी सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीची नक्की मदत घ्या, कारण 15 मे पासून त्यांनी सुरू केलेला आहे मोफत ब्रिज कोर्स 10वीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी. हा कोर्स जरी मोफत असला तरी जागा मर्यादित आहेत आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. तेव्हा या रजिस्ट्रेशनसाठी संपर्क बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर सातारा इथे. संपर्क 90 28 40 73 21, 9028407321. पुन्हा भेटूया सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात डॉक्टर उदय नलावडे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
3: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा। श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
4: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत। सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील ही गीतरचना।

श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. माधव जुलियन यांच्या गीतासाठी संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999.
1: 97972999. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHKच्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होता ओळख बाजारपेठेची, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोतेहो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोतेहो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: श्रोते हो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहोत.
1: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
2: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
3: चला.

0: परिसर स्वच्छ करूया,
1: देशाचा आवाज बनूया,
2: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया।
3: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देणारी ही आहे आपली वाहिनी, अर्थात सातारा आकाशवाणी।

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। महाजन हॉस्पिटलच्या भूलतज्ञ डॉक्टर मुग्धा महाजन आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर मुग्धा।
3: नमस्कार।
2: आपण असं सांगतो की आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत, यामध्ये आयसीयूचा सुद्धा उल्लेख आपण करतो। आता हे आयसीयू म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे नॉर्मल रूम आणि आयसीयू याच्यामध्ये काय फरक आहे याबद्दल आज आम्हाला सांगा।
3: तर आयसीयूचा फुल फॉर्म आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट। ॲज द नेम सजेस्ट, इथे इंटेन्सिव्ह केअर घेतली जाते पेशंटची। इथे प्रत्येक पेशंटचे व्हायटल पॅरामीटर्स जे आपण म्हणतो त्याचं कॉन्स्टंट टाइम म्हणजे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग होतं, ज्याच्यामध्ये जसं की हार्ट रेट आहे, रेस्पिरेटरी रेट, ब्लड प्रेशर, ईसीजी, टेम्परेचर, अगदी व्हेंटिलेटेड पेशंटचं ETCO2 म्हणून असं एक पॅरामीटर असतो, हे सगळं आपण मॉनिटर करतो। तिथे ट्रेन्ड स्टाफ असतो जो ह्या पेशंटमध्ये काही मशीन तर मॉनिटर करतच असतो, पण क्लिनिकल मॉनिटरिंग हे कंटिन्युअसली चालू असतं। आपले ट्रेन डॉक्टर्स असतात जे या पेशंटशी सर्वांगीण अशी काळजी घेत असतात। तर हा मेन डिफरन्स आहे आयसीयू आणि नॉर्मल रूम मध्ये।
2: श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध। तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ, सातारा। संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075023025। डॉक्टर मुग्धा, आपण बोलतोय आयसीयू बद्दल, आता हा आयसीयू सुद्धा कोणाकोणाला रेकमेंड केला जातो का? सगळ्याच ज्या ज्या पेशंटची सर्जरी झालेली आहे त्यांना आधी आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जातं।
3: आता काय आयसीयू शब्द नातेवाईकांना सांगितलं तर सगळे घाबरून जातात। तर मेनली आपण हा आयसीयू हा सगळ्यांसाठी नसतो। आता जे पेशंट यंग आहेत, ज्यांचं आपण कमरेतल्या भूलीतनं जसं स्पायनल अनेस्थिशियामधनं ऑपरेशन झालेलं आहे आणि जिथे काही ब्लड लॉस जास्त झालेला नाहीये, तर त्या पेशंट्सला आपण नक्की आयसीयू मध्ये शिफ्ट करत नाही। आयसीयू हा कोणासाठी बनलेला आहे, तो ओल्ड एज पेशंट ज्यांच्यामध्ये बाकी सगळे कोमॉर्बिडिटीज असतात, जसं काही हायपर टेन्शन आहे, डायबिटीज आहे, बरेच फ्रॅक्चर फीमर पेशंट असतात ज्या खूप 80 पुढे गेलेल्या आजी आजोबा असतात, तर त्यांना ब्लड लॉस झालेला असतो आणि त्यांचं कपॅसिटी ऑफ हार्ट टू टॉलरेट इट इज लेस। तर अशा प्रकारच्या पेशंटला आपण आयसीयू मध्ये ठेवतो आणि दॅट इज म्हणजे या सर्जरीजला आपल्याला थोडं मॉनिटरिंग लागतं फॉर 24 आवर्स। आफ्टर दॅट वी शिफ्ट द पेशंट आउट ऑफ द आयसीयू इन द नॉर्मल रूम।
2: अच्छा, पण मग लोकांच्या मनामध्ये जी भीती असते की आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं आहे म्हणजे प्रत्येकच वेळेला खूपच काहीतरी काळजीचं कारण आहे, असं काही नाही।
3: आम्ही प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना सांगतो की पेशंटला आपण ऑब्झर्वेशन साठी आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि पहिले 24 तास आफ्टर एनी मेजर सर्जरी, स्पेशली इन्व्हॉल्व्हिंग बोन्स, लॉंग बोन फ्रॅक्चर आपण ज्याला म्हणतात, तर जिथे थोडा ब्लड लॉस एक्सपेक्टेडच असतो, तर अशा पेशंट्सला 24 आवर्स मॉनिटरिंग हे लागतंच आणि त्यांना आयसीयू मध्येच ठेवणं हे जास्त चांगलं आहे, जेणेकरून त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स नीट ऑब्झर्व केले जाऊ शकतात।
2: आणि मग आयसीयू मध्ये असलेल्या प्रत्येक पेशंटला सुद्धा व्हेंटिलेटर लावला जातो?
3: नाही, बिलकुल नाही, हे एक प्रकारचं मिथ आहे। तर प्रत्येक पेशंटला व्हेंटिलेटर लागत नाही। आम्ही एकदम ज्या पेशंटला गरजेचं आहे अशा पेशंटला, जसे रेस्पिरेटरी डिसीज काही कंडिशन्स असतील अशा पेशंट्सला, किंवा जसं

0: सांगितलं आधीच्या एपिसोडमध्ये की जास्त वेळ भूल दिली आहे आणि क्रिटिकल ऑपरेशन आहे, तर अशा पेशंट्सला आपण व्हेंटिलेटर लावतो.
1: अगदी अशा अनेक गोष्टी श्रोते हो आपणही जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत महाजन हॉस्पिटलमध्ये आता स्किन केअर आणि ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व सेवा उपलब्ध आहेत. या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला, जगदंब चौक मुनार हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर मुग्धा महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रुते हो आपण ऐकत होता महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TV केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या 2 देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, UAE, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास

0: पथकाच्या अहवालानंतर देखील शहा यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2-5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर. सकाळचे 8:40 झालेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मंगलाष्टका वन्स मोर या चित्रपटातील गीत गुरु ठाकूर यांचं. निलेश मोहरीर यांच्या संगीत नियोजनात स्वर अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांचा.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे, ते देखील ऍपने।
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा,
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क राहा।
3: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
3: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
4: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही।
3: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
4: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।

0: केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर राजपथ कन्या शाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री,
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 01 62 22 45 45.
3: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अश्विनी शेंडे यांची गीतरचना, राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात निलेश मोहरीर यांच्या संगीत नियोजनात चित्रपट यंदा कर्तव्य आहे.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे.

आराधना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आनंद बक्षी यांचं. एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14, 98 81 38 71 14.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.
3: यात्रा, लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात शैलेंद्र यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात चित्रपट अँड इव्हनिंग इन पॅरिस.

मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीत नियोजनात हा चित्रपट होता आप आय बहार आई. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीत नियोजनात अमीर गरीब या चित्रपटातील गीतरचना आनंद बक्षी यांची. या गीतासाठी स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात सुधीर फडके यांना.

श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत, स्वर गीत आणि संगीत, संदीप खरे यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केले श्रीकांत ठाकरे यांनी. या गीतासाठी स्वर मोहम्मद रफी यांचा.

श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात.

0: श्रोते हो, या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
3: 10 लाख द्या, वाचाल।
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
3: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल।
7: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा।
8: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर। आता ऐकणार आहोत एक निवेदन। दिनांक 5 मे 2026 पाटण पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त हरवलेली महिला व्यक्ती सौ पार्वती शंकर जाधव यांच्याविषयीचं निवेदन ऐकणार आहोत। सदर व्यक्ती ही 1 फेब्रुवारी 2012 रोजी संध्याकाळी 5 वाजल्याच्या सुमारास बहीण संगीता खोराटे यांच्या पाटण इथून घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे आणि फिर्यादीची दिलेल्या खबरीवरून मिसिंग रजिस्टर दाखल केलेली आहे। सदर व्यक्तीचं वर्णन असं आहे, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 5 इंच, रंगाने काळी सावळी, चेहरा उभट, नाक सरळ, काळे डोळे, केस पांढरे, अंगात हिरवट मोरपंखी नऊवारी साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, पायात जोडवी आणि हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या। तरी सदर व्यक्ती जर कोणास आढळून आली तर पाटण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा। निवेदन संपलं।

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 101.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. आज सकाळी 10:30 आनंद घेणार आहोत लोकगीताच्या कार्यक्रमाचं. 11 नाट्यसंगीताचा कार्यक्रम ऐकूया आणि आज सकाळी 11:30 एकही कलाकार हा कार्यक्रम ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी सातारा केंद्र श्रोते हो, सकाळचे 10 वाजतात. आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपल्याकडेच ट्रीटमेंट घेतलेल्या काही पेशंट आहेत, त्यांच्या केसेस आपण आजपासून या कार्यक्रमात डिस्कस करणार आहोत. तर पहिली केस बघूयात. 45 वर्षांच्या या गृहिणी आहेत. त्या म्हणतात की माझ्या अपर लिप्स हनुवटी आणि चेहऱ्याच्या साईडच्या बाजूला, म्हणजे कानाच्या बाजूला आपण म्हणू शकतो, केसांची वाढ 1-2 वर्षापासून झालेली होती. सुरुवातीला ब्लीचिंग, प्लकिंग, हेअर रिमूव्हल क्रीम आणि नंतर चक्क ब्लेडने शेव्हिंग करून सुद्धा ते केस कमी होत नव्हते, उलट जास्त दाट आणि काळे दिसायला लागले होते. मला न्यूनगंड यायला लागला होता, कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये असं वाटत होतं, नातेवाईक मित्रमैत्रिणींना मी टाळू लागले होते. अशाच मध्ये एके दिवशी डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिकचं जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य हा कार्यक्रम मी रेडिओवर ऐकला आणि लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना कन्सल्ट केलं. त्यांनी व्यवस्थित तपासणी केली, मला नंतर लेझर ट्रीटमेंटचा सल्ला दिला. मी नियमितपणे 10 महिने लेझर ट्रीटमेंट घेतली आणि आज माझ्या चेहऱ्यावर एकही केस दिसत नाही. माझ्या मैत्रिणी, नातेवाईक सगळ्याजणी आश्चर्यचकित झालेले आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्याबद्दल डॉक्टरांचे मनपूर्वक धन्यवाद. सर, काय सांगाल नेमकं, कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच बायकांचा, मुलींचा आहे, तर या केसच्या निमित्ताने आपण यावरती चर्चा करूयात.
3: चेहऱ्यावरती येणारे जे अनावश्यक केस आहेत त्याला आम्ही हिरसुटिझम असं म्हणतो.
2: बरं,
3: आता हिरसुटिझम का होतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण सगळ्या स्त्रियांना होतो असं नाहीये. याच्यामध्ये थोडी अनुवंशिकता आहे आणि दुसरं म्हणजे हे हॉर्मोन्समुळे तयार होतं. जे आता हॉर्मोन्समध्ये पुरुषांचे जे हॉर्मोन्स आहेत टेस्टोस्टेरॉन, त्या टेस्टोस्टेरॉनमुळे हे दाढी मिशाचे केस पुरुषांमध्ये येतात. स्त्रियांमध्ये जर हा हॉर्मोन वाढला तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे केस येऊ शकतात. डोक्यावरती दाट केस असणं हे स्त्रियांना आवडतं, पण चेहऱ्यावरती जर केस असेल तर ते त्यांना खूपच लाजीरवाण असं वाटायला लागतं.
2: बरोबर.
3: तर आता याच्यावरती आपल्याला उपचार हा अगदी गॅरंटीड असा आहे.
2: अच्छा, या उपचाराबद्दलही आपण बोलणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 96 58 960 960, 96 58 960 960, 9658 960 960. डॉक्टर सुरेश महाजन सर, केस चेहऱ्यावरती अनावश्यक वाढणं याबद्दलची केस आपण डिस्कस करत होतो, तर उपचारांबद्दल काय सांगाल, कारण त्यांनी सांगितलं की 10 महिने लेझर ट्रीटमेंट घेत होते मी आणि म्हणून मला हा रिझल्ट मिळाला.
3: मागच्या एक साधारणपणे 15 वर्षापासून डायोड नावाचं एक लेझर अस्तित्वात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी कुठलीही ट्रीटमेंट नव्हती, म्हणजे मॅन्युअली केस प्लक करणं किंवा हेअर रिमूव्हल क्रीम लावणं अशा प्रकारच्याच ट्रीटमेंट होत्या आणि त्या सगळ्या टेम्पररी अशा असायच्या. हे डायोड लेझर आल्यापासून याच्यावरती आपण परमनंटली असा उपचार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आता हे जे नवीन डायोड आलेलं आहे, ट्रिपल वेव्ह लेंथ डायोड असं म्हणतात त्याला. ट्रिपल वेव्ह लेंथ म्हणजे काय, की पूर्वीचं जे डायोड होतं त्यांनी फक्त काळे केसच निघत होते. आता ट्रिपल वेव्ह लेंथ मुळे काळे केस, पांढरट असलेले केस किंवा अगदी लव ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे केस सुद्धा या डायोडनी परमनंटली निघू शकतात.
2: बरं.
3: आणि हे लेझर जे आहे ते महिन्यातून एकदा करायचं असतं. एकदा केल्यानंतर त्या केसांची मुळे नष्ट होतात, पण दुर्दैवानं काय होतं, ती मुळं पुन्हा रिजनरेट होतात आणि केस तयार होतो. दर महिन्याला आपण ज्यावेळेला हे लेझर करतो त्यावेळेला त्या केसांची मुळं कमी कमी कमी होत जातात, केस बारीक होत जातात आणि लाईट कलरचे होत जातात आणि 8 ते 10 ट्रीटमेंट नंतर पूर्णपणे नष्ट होतात.
2: बरं, म्हणजे इतका त्याचा चांगला इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. आणि ज्या महिलांना असा त्रास आहे त्यांच्यासाठी हा खात्रीशीर उपचार आहे असं आपण म्हणू शकतो.
3: नक्कीच नक्कीच. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, त्या कुठलाही डाऊन टाईम नाहीये. पेशंट ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेच ऑफिसमध्ये किंवा कुठेही जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये.
2: या निमित्ताने सगळ्या मैत्रिणींना ज्यांना हा त्रास होत असेल त्यांना उपचाराची एक चांगली संधी आणि माहिती सुद्धा या कार्यक्रमाच्या मार्फत मिळालेली आहे. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल,

0: पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, आरोग्याची गुरु किल्ली.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
7: नमस्कार
6: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
7: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचाच त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, आयबीएस कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचा वाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचालय नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, दोन दोन तीन तीन दिवस पोट साफ होत नाही, शौचालय जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असे सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. नेहमी आव पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. सो नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 तासासाठी त्या गोळीची ऍक्शन असते, तुमची छातीची जळजळ कमी होणार, पण त्यांनी आजार बरा होणार का तर नाही होणार. नक्की शरीरात काय बदल झालेत, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचावाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे की गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखतंय, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्या च्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
6: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली.

0: थांबण्याची. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:10 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
7: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
7: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
8: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
9: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
10: नमस्कार.
9: की बऱ्याच लहान मुलांना सुद्धा लहान वयातच खूप जास्त नंबरचे चष्मे लागतात, किंवा भिंगाचा चष्मा ज्याला आपण म्हणतो, अगदी दुसरी तिसरीतली मुलं असतात त्यांना सुद्धा, तर हा नंबर काढता येणं शक्य असतं का, नंबर जाऊ शकतो का, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे याबद्दल सांगा.
10: लहान मुलांचा चष्म्याचा नंबर आणि मोठ्या मुलांचा चष्म्याचा नंबर ह्याच्यात खूप फरक असतो. तर युजली लहान मुलांचा चष्मा पहिल्यांदा जर त्याला लागला असेल, 4 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल, तर तो मोठ्या भिंगाच्या स्वरूपात पण असू शकतो. याच्यात काही घाबरण्यासारखं नसतं. महत्वाचं असतं की तो चष्मा त्यांनी वापरलाच पाहिजे, कारण की ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. की बऱ्याच लोकांना असं होतं की पहिल्यांदाच चष्म्याचा नंबर डिटेक्ट होतो आणि आम्हाला दोघांना नवरा बायकोंना चष्मा नाही आणि मुलाला का आला म्हणून नको, परत आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून बघून चेक करूया. हो, नक्की जा, कन्फर्म करा. पण जर तिथे पण नंबर आला तर तो नंबर नक्की चष्म्याचा लावायला चालू करा. कारण की लहान मुलांमध्ये डोळे आळशी होण्याचं प्रमाण जास्त असतं.
9: अच्छा.
10: कारण की तो एक ग्रोईंग एज असतो.
9: याबद्दल अजूनही बोलूया, त्याआधी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, आता तुम्ही उल्लेख केला की लहान मुलांच्या डोळ्यामध्ये आळशी डोळा असतो, म्हणजे नेमकं काय?
10: तर युजली लक्षात घ्या, एखाद्या मुलाला चष्म्याचा नंबर आहे आणि ते चष्म्याचा नंबर लावून त्याला पूर्ण दृष्टी आहे पण तो चष्मा लावत नाहीये, तर मग मेंदूला काय होतं की नकळत सिग्नल्स कमी जातात आणि जेवढे सिग्नल्स डोळ्याकडनं मेंदूला कमी जातात तेवढा पेशंट्सला मेंदू हा युजली सांगायला चालू करतो पेशंटसाठी की डोकेदुखी आहे. हे लहान मुलांना होतं पण ते खूप कमी प्रमाणात होतं. आणि जर त्यांनी चष्मा लावलाच नाही तर मेंदूला कमी सिग्नल्स मिळाल्यामुळे मेंदू विचार करतो की नाही याला एवढंच दिसतं आणि याला एवढंच दिसायला पाहिजे आणि नंतर तो लेझी व्हायला चालू होतो. तर तो डोळ्याला आळशी करतो, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अॅम्लायपिया किंवा लेझी आय सिंड्रोम म्हणतो.
9: ओके,
10: मी पालकांसाठी असं सांगेन 18 वर्षा

0: पर्यंत तुम्हाला त्याची डोळ्याची नियमित चेकिंग करून नंबर चेंज असेल तर तो नंबर चेंज करून घेणे आणि त्याला कायम चष्मा लावायला सांगणे एवढंच आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही आळशी डोळा होत नाही जर त्याला सिग्नल्स व्यवस्थित जात असतील तर.
1: या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्वाच्या आहेत, अर्थातच मुलांच्या दृष्टीच्या अनुषंगाने. म्हणूनच तुमची आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत विठ्ठल उमप आणि सहकार यांच्या आवाजातील हे कोळीगीत, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: सांधेदुखीनी त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
0: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
0: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
3: संकल्प सोलर.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
6: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे, ते देखील ऍपने।
1: फसला, अनोळख्या पासून बचाव करा।
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
4: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: श्रीकडे

0: अशी नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
6: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
8: श्रोते हो, याबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. लोकगीतांचा कार्यक्रम प्रसारित करतोय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया श्रावण यशवंत यांच्या आवाजातील गीतरचना मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात.

0: ये वा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
0: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
2: काय झाली का गाडी?
3: येस अहो, कालच झाली असती पण खोलायलाच वेळ गेला.
2: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजे. तू असं कर, मंदार ट्रेडर्स मध्ये
3: हो जायचंच आहे त्यांच्याकडे. पण तुम्हाला कसं माहिती?
2: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. जास त्यांच्याकडे.
4: मंदार ट्रेडर्स, व्हेकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्ष इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
1: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
6: श्रोतेहो, लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सहकाऱ्यांसह माधुरी पुरंदरे यांच्या आवाजात.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
4: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
5: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
6: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
5: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
6: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
5: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
6: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
5: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश।
6: डिजिटल क्लासरूम,
5: साइट विजिट,
6: ST पास,
5: हॉस्टेलची सोय।
6: संपर्क मयूर चेंबर्स 2रा मजला वायसी कॉलेज समोर सातारा।
5: मोबाइल 9960139515
6: 0162 2225 45।

0: थर्मल स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा, 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा, श्री गौरी शंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा।
1: लोकगीतांच्या कार्यक्रमात यानंतरची रचना ऐकणार आहोत शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील।

0: सोनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497
1: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 45 45.
2: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
3: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे.
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज, तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी

0: साठी 10% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
4: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना,
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: लोकगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दामोदर शिरवाळे यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो, याबरोबर लोकगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. आता नाट्यपदाच्या रचना ऐकणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात राम गणेश गडकरी यांची पदरचना, नाटक भावबंधन.

0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
1: काय झाली का गाडी?
2: येस अहो, कालच झाली असती पण खोलायलाच वेळ गेला.
1: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजे. तू असं कर, मंदार ट्रेडर्स मध्ये
2: हो जायचंच आहे त्यांच्या.

0: पण तुम्हाला कसं माहिती?
1: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, जास्त त्यांच्याकडे.
2: मंदार ट्रेडर्स, व्हेकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
4: बेतलेजर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
5: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
5: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
7: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
6: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
7: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
8: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90-9605-93-15 किंवा 99-75-86-70-99 वर.
9: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
10: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
9: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
11: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
12: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
11: गोरे बुकसेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99-22-815-978.
13: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
14: श्रोते हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरची पदरचना कुसुमाग्रज यांची, गायले फैयाज यांनी.

कार्यक्रमात यानंतरची पदरचना कुलवधू या नाटकामधील गायले ज्योत्स्ना भोळे यांनी, मोतीराम गजानन रांगणेकर यांची पदरचना संगीतबद्ध केली मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी.

श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा निराशा या नाटकामधील पदरचना अप्पासाहेब टिपणीस यांची, स्वर पंडित कुमार गंधर्व यांचा.

श्रोते हो नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बापू पेंढारकर यांच्या आवाजात सोन्याचा कळस या नाटकामधील पदरचना मामा वरेरकर यांची.

आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटची पदरचना ऐकूया. रणतुंदुबी या नाटकामधील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात पदरचना वीर वामनराव जोशी यांची.

श्रोते हो, या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत एकही कलाकार. श्रोते हो, जागतिक स्तरावर गाजलेले भारतीय संगीतकार, गायक आणि निर्माते ज्यांना द मोझार्ट ऑफ मद्रास म्हणून ओळखलं जातं, भारतातील संगीत

क्षेत्रातलं ज्या नावाने ना केवळ भारतात तर संपूर्ण जगभरात अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. कल्पनेपलीकडील प्रतिभा असलेल्या ए आर रेहमन यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. अतिशय प्रतिकूल परिस्थितींवर मात करत त्यांनी नेत्रदीपक यश संपादित केलं. भारतीय संगीताला नवीन जागतिक ओळख आणि उंची प्राप्त करून देण्यात रेहमान यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आज अनेक ठिकाणी भारतीय संगीताचा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या आपल्या एकही कलाकार या कार्यक्रमात ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आनंद आपण घेणार आहोत.

हमसे हे मुकाबला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं पी के मिश्रा यांचं. हे गीत होतं हरिहरण यांच्या आवाजात आणि संगीत दिलं होतं अर्थात ए आर रेहमन यांनी. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत ताल या चित्रपटाचं शीर्षक गीत. गायला अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी. आनंद बक्षी यांची गीतरचना. ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना

कार्यक्रमात यानंतरचं गीत जावेद अली यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांची गीतरचना आणि चित्रपट जोधा अकबर.

श्रोते हो एक ही कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया पी के मिश्रा यांचं रोजा. या चित्रपटासाठी हे गीत गायलंय एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी.

आणि श्रोते हो, आता एकही कलाकार या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकूया, दिल से या चित्रपटाचं शीर्षक गीत. या गीतासाठी ए आर रेहमान यांनी संगीत देखील दिलं आणि हे गीत गायलं देखील. स्वर आहे ए आर रेहमान, अनुपमा कृष्णस्वामी, अनुराधा श्रीराम आणि फेबी मणी यांचा, गीतरचना गुलजार यांची. ऐकूया दिल से या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा एकही कलाकार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं आर ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आनंद. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा, लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर अॅथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकी मध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले

0: टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प व आर्मीचे 2 अटेम्प झाले. या 7 अटेम्प मध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटर्न एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि एकदा मेरिटेन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA ची तयारी सुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठ मधून माझं MBA झालं एक्सटर्नल व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्स मधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेन मध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबाद मध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होता. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
0: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्माच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळे माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं फौज, प्लस खेळाचा अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ऍप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची ही निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुला मुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यू नंतर मेडिकल्स होते. मेडिकल नंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री AFCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झाम नंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड, त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन

0: टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकल मध्ये आपण सीडीएस ची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग एसएसबी इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकल मध्ये एनसीसीचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट एसएसबीला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर एसएसबी ही कशा पद्धतीची असते, दोन स्टेज असतात. पहिला स्टेज एक दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, एमसीक्यू टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची, रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला मनसं वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे, एकाच जागी बसून आपल्याला चारीच्या चारी कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टय़पिकवरती. त्याच्यानंतर आपला 7-9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला अर्धा तास होऊ शकतो, एक तास, दीड तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसर सोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10-12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2-5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशन नंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस, 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, एचबी होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो, युजली तोच टाइम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष, 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला एसएसबी मध्ये सुरुवात करू. एसएसबी म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला एसएसबीच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची, त्याच्यासाठी वेळ 4 मिनिटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात, 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती.

0: तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत, वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत, त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंट सोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनिटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काहीही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोक मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल ते माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे, तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललंय, करंट अफेअर्स, ते सगळं असतं, त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो, त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत, त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो, अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर 12 किलोमीटर अशी असते आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रिडिंग करतो आम्ही. मॅप रिडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी.

0: त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रुट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्वाची आहे आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी, खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून, त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही. त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ऑब्व्हियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलंय ते खायला चालू करा, त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे, ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता, ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार, तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील, त्यांनी त्यावेळी काय विचार केला, मुलीचं स्वप्न आणि आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली, याविषयीच सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये दिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळे मला ऍक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडे जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की

0: पुस्तक कोणतं आहे बाबा मला हे पाहिजे तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं पण ठीक आहे म्हणलं ओके ती करू शकेल. मला खात्री होती कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे स्टेटला असू दे बऱ्याच वेळा ती एकटी जायची त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इव्हन पुण्यात जॉब करत होती मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे अगदी व्यवस्थित राहणार व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा कधी यायचा कधी बाबा लगेच करतो म्हणायची कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
1: मैत्रिणींनो आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
2: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान आणि तिला काही शिकवावी लागलं नाही काही नाही आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात तिचे बाबा घेऊन जायचे आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना तर तिच्या 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला तेव्हा तिचे टाद वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही. ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
0: आपल्या मुली असू देत मुलं असू देत ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की घाबरायचं काहीच कारण नाही कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं एव्हिएशन असतं असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत कोणती असू दे आर्मीमध्ये असू दे फिल्ममध्ये असू देत किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्या वेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे.

देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा, ऐसी बुद्धी दयानंता. ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी आता प्रसारित करीत आहोत.

0: निरंतर स्वरलहरी।
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी। या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग। लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वरलहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड, कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 8 वी पासून म्हणजे 63 ते 61 पासून रेडिओ ऐकत होतो। रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे। श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते, त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते। श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो। आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे।
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली। कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे।
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं।
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे।
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत।
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं। आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते। ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते। आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष्य गटाला आपल्या कवेत घेतले।

छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत.

0: जीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे. त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत, तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही, तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55-56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य

0: देविदास फुलारी।
1: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी। निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे। पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते। हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करणारी आहे। ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे। असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे। लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे। ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन इअर पर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे। या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच। ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते। एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे। लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो, पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो। अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो।
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला। त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली। आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो। श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं। त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी।
3: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत। त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे। बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच। आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे। सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे। पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला। आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत। युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे। अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते। आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे। माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी।
0: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक। कृषी प्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय। संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात।
2: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ देवीकांत देशमुख म्हणाले,
4: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी। माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलहरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे। दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीची पावले आपोआप रेडिओकडे वळतात। किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते। आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे। आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे। लेखक, तज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो। शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण। आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि

0: माध्यम आहे। किसान वाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते। आकाशवाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे।
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे। या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे। तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो।
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो।
1: लेखकांच्या लेखनीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत।
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात। लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे। ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल,

0: अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165 जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ S जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries

0: share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
1: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: एक श्रोता ने लिखा है कि गुमनामी के अंधेरे में खुद को समेटे हुए व्यक्ति भले ही दुनिया की नजरों से उजल हो लेकिन जब कोई निस्वार्थ प्रेम और अपनेपन से उसे पुकारता है तो उसके भीतर की सोई उम्मीदें फिर से जाग जाती हैं. वह आत्मीयता उसके मन में जीवन के प्रति एक नया आकर्षण पैदा कर देती है. और आप लिखते हैं कि वही पथिक जो कल तक ठहर चुका था अब अतीत की संगीन गलियों और निराशा को पीछे छोड़कर अटूट आत्मविश्वास के साथ नई राहों पर निकल पड़ता है. यही संकल्प और श्रद्धा उसे साधारण से असाधारण बनाकर सफलता के शिखर तक पहुंचा देती है. बहुत सुंदर. एक श्रोता लिखते हैं कि श्रद्धा और विश्वास जो शब्द है वो अत्यंत गहरे, सकारात्मक और भावनात्मक है जो एक दूसरे के पूरक के रूप में प्रयुक्त होते हैं. इन दोनों ही शब्दों में आदर और

0: एक बेमिसाल शायर।
1: मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथ

विधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून

0: समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 मध्ये राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं

0: हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हो बरोबर. हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो, त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला, त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची, त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं. त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशात ना करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग BSc अग्री करू की BSc का इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन्स 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला माझा 10वीलाच आता चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जे विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं, नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात UPSC ने करावी का MPSC ने करावी. 2015ला म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं, की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पास आउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते MPSC मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण MPSC करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण MPSC करू, त्यानंतर क्लिअर केल्यानंतर UPSC ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला. थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलिम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मीन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला.
0: बरं.
1: जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे,
0: अरे वा,
1: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
0: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात MPSC आणि UPSC मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
1: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा विषय पहिला सुरुवातीला नव्हता की बाबा कुठली तर मिळू दे आणि काय तर करू, हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा आहे, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणायला गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेलं नाही, ह्याच्या पाठीमागे ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता. मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या

0: कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उत्तीर्ण आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपला इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती. त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचं आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो. कदाचित मला ही आवड होती, काय माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं, काय मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे. हे काचं उत्तर जेवढ्या लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना, प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही. मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
0: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तसाच मी सुद्धा आहे. मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं ही अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो होतो मी.
1: म्हणजे
0: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं. कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी. म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो. असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं. मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गट बवर फोकस करू, आपण गट बचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला. मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच, म्हणजे की आतापर्यंत केलेलं मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गट बची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या आधारावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, की त्या लॉकडाऊनमध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडंसं मदत झाली. कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडा करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट ब ची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, त्या तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात. त्यावेळी सहायक कक्षा अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गट ब ची मुख्य परीक्षा होण्या अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी. आणि क्लिअर झालं होतं की आपल्या क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेव्हा

0: तुमचा प्रवास सुखकर होतोय
1: हो,
0: तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. आणि तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय
0: हो.
1: आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल. तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन्स हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बी ए बॅकग्राऊंडचा आहे, मी बी कॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बी एस सी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बी एस सी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढं आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तर स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे. तो एक भाग आहे, पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही. तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमची मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल एप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी एमपीएससीचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबस बद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, तसं 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान तसं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिले लँग्वेज असं हे सामान्य ज्ञान. मग ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वीपर्यंत तुमचं जे काय आत्तापर्यंतचं नॉलेज आहे
1: बर
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आत्तापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी, हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशनमध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबसकडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ते सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव हे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा 3 नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता, जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी

0: वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
1: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटते आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा, कारण

0: राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीनं हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चन अनालिसिस करत होतो, त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, हे इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीनं हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला. मग मी ते इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय कुठल्या जे त्याच्या संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. तर त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं, कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची आहे. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला, मी रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यानंतर ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो, अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, असावा, चांगलाच वापर करावा, ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडंसं बॅकग्राऊंडचा आपण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणे योग्य आहे. आता आत्ताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीच मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला त्याचे काही एखादी हॉबी असेल, ती हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे. की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा हा तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी. की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला, की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कोणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखर जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुलीच म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही. इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचं कल जर तिथं त्याला हे क्लिअर झालं असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्ड बद्दल माझं हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझा कल क्लिअर होता मला की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं. 100% मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे. त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये.

0: विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचा मग आपण. मग प्लॅन बीमध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतो आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं,
0: हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू, नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये. मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा.
1: बरोबर,
0: कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे, त्यामुळे मी करू शकतो. एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चीलमध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे. निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे. ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळं थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या अशा वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
2: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात. या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर. त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय, म्हणजे जे आधीच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा सीएनव्ही ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील, खाजगी यंत्रणेतल्या असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
2: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं काही?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना, त्या राबवल्या जातात. त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिस मार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावा कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्म आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत, किती त्यांचे कर्मचारी काम करतायत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची, की त्यांना कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याच्याच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे, की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत, सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाच्या विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत, किंवा काही चालक पाहिजे आहेत, किंवा काही मल्टीस्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. तर त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनेमध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे, रिक्त पदे त्यांची किती आहेत, सध्या किती काम करतायत, पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे, की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज परतावा योजना आहे, वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता जे म्हटलं जाते, स्टायपंडरी स्कीम जी आहे इंटर्नशिप, की ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये, उद्योग आस्थापनेमध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये यावेळी तुम्ही इंटर्नशिप करणार तुम्ही तिथे, आणि त्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कम्प्लिटली शासन देतं. ज्याच्यामध्ये जर पदवी तुम्ही असाल तर त्यामध्ये 10,000 दिलं जातं, डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 8,000 भेटलं जातं, आणि 12वी IIT असेल तर 6,000, अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जातं. ह्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त

0: संगीत सरिता की आज की इस कड़ी में हम चर्चा कर रहे थे डॉक्टर अश्विनी भिड़े देश पांडे की। अब इस कड़ी को यहीं समाप्त करते हैं और कल के संगीत सरिता कार्यक्रम में हम कुछ और जानकारी के साथ।
1: श्रोते हो आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या।
2: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ।
3: यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक

2024 मध्ये राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगलदेशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र

0: अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्त विशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कार्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय, याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्ट रूपात तो कार्व चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली, तेव्हा ती मी एका ज्या डीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकांनी आणि ते म्हणाले की ते छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिलं आहे, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्गचक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान ह्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते का, ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचं एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्यावेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय, आपलं कसं होणार, अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी

0: कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, परवा त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं. याच्यातून येस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा. तेव्हा असं जाणवत की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळी दोघंही नवरा बायको हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉलवरती आम्हाला माझ्या मित्रांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे, की एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे. तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही, किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंच आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा थोडा ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडलं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही, तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एखाद्या ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज हा चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवडची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल, तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत,

0: आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कार्वर ही व्यक्ती नाहीये, तर तो एक विचार आहे. कार्वर हे जगणं आहे, कार्वर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडलेत, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत, त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते. विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते. आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती, तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज मॅग्नर परदेशी जर्मनीतली असली, तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं, तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातली कुठल्या आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो. ते स्वतःच्या प्रयोगातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थल कालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडा स्कडरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज मायटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले आहेत म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं, किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कार्वर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948, दिनांक 9 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. धरती मातेचे फेडू ऋण करून मृद जलसंधारण. सुविचार पुन्हा एकदा. धरती मातेचे फेडू ऋण करून मृद जलसंधारण. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत मुक्काम पोस्ट चोरांबे तालुका जावली येथील तुषार सपकाळ यांची पशुपालन शेतीला उत्तम पूरक व्यवसाय याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार, कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीपूरक व्यवसाय हे आपल्या शेतीला खूप फायद्याचे ठरत असतात. फक्त नियोजन त्याचं योग्य असेल तर तो व्यवसाय आपल्याला अतिशय फायद्याचा ठरतो. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याची सुरुवात टप्प्याटप्प्यानं होणं अतिशय गरजेचं आहे, कारण सुरुवातीला आपल्याला त्या गोष्टींमधले तोटे किंवा त्या गोष्टीमध्ये येणाऱ्या अडचणी माहीत नसतात. त्याच्यामुळे ती गोष्ट जर हळूहळू सुरुवात झाली तर आपल्याला अर्थात चांगलं फळ हे भविष्यामध्ये देऊ शकतं. पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीनं अगदी पूर्वापारपणे आपण करत आहोत. त्यातल्या त्यात देशी गाय ही पूर्वी आपल्या शेतकऱ्याच्या घरीही असायचीच. आता या देशी गायीला मध्यवर्ते धरून बरेचसे शेतकरी ही व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतायत. ही गाय आपल्या शेतीला तर महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर योग्य पद्धतीचं नियोजन केलं तर या गायीपासून आपल्याला बरेचसे फायदे, बरेचसे इतर शेतीपूरक व्यवसाय सुद्धा करता येऊ शकतात. मात्र एक काळजी घेणं गरजेचं आहे की ती देशी गाय व्यवस्थितरित्या वर्षभर सांभाळणं, त्यापासून होणारं वासरू आहे त्या वासराची काळजी घेणं आणि वर्षभराचं दुधाचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते नियोजन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आज आपल्यासोबत जावली तालुक्यातील चोरांबे गावचे एक आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी की जे हे देशी गायीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत, त्यांच्याकडे छोटी वासरं आहेत, नंदी आहेत, गायी आहेत, मुक्त संचार गोठा त्यांचा आहे, त्याचबरोबर या गायी चराऊ कुरणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मुक्तपणे चरण्यासाठी पाठवल्या जातात. म्हणजे गायीचं आरोग्य आहे ते योग्य पद्धतीनं राहावं, दुधाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं यावं, त्याचबरोबर शेतीपूरक इतर जे व्यवसाय आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं निर्माण व्हावेत आणि सगळ्यात महत्वाचं गायीपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र आहे त्याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा वापर कसा करता येईल, त्याच्यापासून काही उत्पादन तयार होत आहेत का, या सर्व गोष्टींचा अभ्यास या आपल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. नाव आहे तुषार सपकाळ सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा व्यवसाय कसा वाढला, काय काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीचं नियोजन असणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सपकाळ सर तुमचं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार
1: सपकाळ सर. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात, मुळात सुरुवात होणं अतिशय महत्वाची असते. सुरुवात कशी झाली या व्यवसायाला?
2: सुरुवातीला मी जॉब करत होतो बँकेत. तर जॉब करत असताना म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की आपल्याला गोपालन करायचे, देशी गायींवरती काम करायचे किंवा गोशाळा चालू करायचे. पण ज्या वेळेला एक मित्रानं एका गायी घेतलेली, ती गायी एका व्यापाऱ्याकडनं घेतलेली, व्यापाऱ्याकडनं घेतल्यानंतर त्या गायीला काहीतरी त्रास होत होता. तो गायी खात नव्हती, तब्येतीला पूर्ण खराब गायी झालेली आणि तो मित्र होता त्याचा जो व्यवहार झालेला तो व्यवहार अर्धवट राहिलेला. म्हणजे घरातली लोक पण त्याला बोलायला गेले की आता ही खात नाही तर ही सांभाळून आपण कशी सांभाळणार आणि एवढे पैसे देऊन सांभाळायची कशी गाय. तर व्यापारी सुद्धा त्याच्या घरी येऊन बसला की बाबा मला पैसे दे नाही तर मी गाय घेऊन जातो. तर त्या मित्रानं मला फोन केला, बोलला की तुला परवा गायी दाखवलेली ती गायी तू घेशील का, कारण गायी आता तो व्यापारी न्यायला आलाय, घरचे आमचे म्हणतायत काय की आपण नको ठेवायला, गायी तर गाय खात नाही. पण गायी तो बोलला मला माहितीये की ती कत्तलीसाठीच जाणार आहे, आता कोण हा शेतकरी पण सांभाळायला घेणार नाही गाय. तर मी त्याला बोललो की ठीक आहे असू दे, तुला मी पैसे पाठवतो, तू पैसे त्या व्यापाऱ्याला दे, गायी तुझ्याजवळ ठेव, मी 2 दिवसानं घेऊन जातो. आणि ती 2 दिवसानंतर मी गायी घेऊन गेलो घरी. घरी गेल्यानंतर डॉक्टरला दाखवली तर डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की ही गायी कदाचित शहरात फिरणारी असेल, प्लास्टिक वगैरे खाल्लं असेल, तर ते आतड्यामध्ये अडकून बसल्यामुळं खात नसेल ती, त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येतंय,

0: आणि ती खाईना झाली काय. तर डॉक्टरांचं बी म्हणणं होतं की आता ही सांभाळून तसं काय फायदा नाहीये, तर बघा तुमचं डिसिजन तुम्ही घ्या. तर आम्ही विचार काय केलेला की आणतानाच की आपल्याला त्याच्याकडनं काहीच अपेक्षा नव्हती, म्हणजे तिनं दूध द्यावं किंवा काय असं काहीच नव्हतं. फक्त गाय आपल्याला ती सेवा म्हणून घरी घेऊन आलेलो की एवढी गायीची सेवा. मग डॉक्टरांना म्हटलं ठीक आहे असू द्या, जोपर्यंत आमच्या नशिबात येतो तोपर्यंत तिच्या आमच्याकडनं सेवा होऊन जाईल ठेवतो. मग ऑफिसवरनं घरी गेलं की तिला गोंधरायचं, खाऊ चारायचं, म्हणजे पेंड असेल किंवा चारा असेल थोडा चारायचा, तिला गोंधरायची. एक 8-10 दिवसानंतर गायीमध्ये फरक जाणवायला लागला, म्हणजे गायी स्वतःहून खायला लागली. पहिलं ज्या वेळेला नेली त्यावेळेला कडला माणूस आला की घाबरायची, बाजूला व्हायची, धडपड करायची. त्या 10-12 दिवसानंतर स्थिर झाली, म्हणजे मी गेलो किंवा घरातलं कोणी गेलं तरी जवळ येणार, गोंधरायला बाजूला येऊन अंग असायची. मग हळूहळू तिच्यात तो फरक होत गेला. एक 15-20 दिवसानंतर ती स्वतःहून खायला लागली गाय. खायला लागल्यानंतर शक्यतो गिरला सिमेंटला गाबण राहत नाहीत गाय. त्यावेळेला सिमेंट भरलं आम्ही, डॉक्टरांना म्हटलं चेक करा गायी आणि भरून टाका सिमेंट. तर पहिल्या सिमेंटला गायी गाबण राहिली.
1: बर,
0: गाबण राहिल्यानंतर 3 महिन्यानंतर त्याच गायीला चेक करा डॉक्टरांना बोलवलं, तर डॉक्टरांनी गायीला ओळखलं नाही. डॉक्टर बोलले ती पहिली गायी विकली का, तर म्हटलं नाही डॉक्टर तीच गायी आहे. म्हणजे आपण माणसात जसं म्हणतो की नैराश्य अवस्थेत माणूस होतो, फ्रस्ट्रेशन होतं, तसं जनावरांमध्ये पण होतं. म्हणजे ती गायी पण कदाचित
1: डिप्रेशन
0: मध्ये असेल, काय तिच्या मागच्या आयुष्यात घडलं असेल, मारली असेल कोणी किंवा अजून काय झालं असेल, तर ती त्याच्यामुळे पूर्ण ती जगायची इच्छा नाही अशी परिस्थिती झालेली तिची. ती त्या ह्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक थोडस माझ्यावरती विश्वास बसला, मग ती ऑटोमॅटिक खायला लागली.
1: अच्छा.
0: आणि त्या 3 महिन्यामध्ये तिला तेवढा इफेक्ट जाणवला की ती त्या गायीला ओळखू शकली नाही लोक. ज्यांनी पहिली बघितलेली ती म्हणत होती म्हातारी गाय आहे किंवा ती जगणार नाही, तीच गायी नंतर एकदम तरुण दिसायला लागली 3 महिन्यामध्ये. आणि त्या गायीला पहिलं म्हणजे वासरू जे झालं ते गोकुळाष्टमी दिवशी वासरू झालं. मग ते वासरू झाल्यानंतर एक थोडस मला जाणवलं की नाही आपल्याला हा देवाचा संकेत असेल की आपल्याला हे काम करायचे गायींसाठी, देशी गायींसाठी. आणि तिथून मग आमची ती सुरुवात
1: झाली. टप्प्याटप्प्यानं कसं वाढवलं मग हे? आता हे एका गायीपासून आता तिला वासरू झालं, आता आपण हे वाढवायचं तसं ठरवलेलं आहे की आपल्याला याच्यामध्येच काम करायचंय. मग टप्प्याटप्प्यानं कसं वाढलं हे?
0: आता एक गायी सांभाळत होतो, एक गायीला काय होत होतं घरी कोण बघणार नव्हतं तिच्याकडं. मी ऑफिसला जायचो तर त्या गायीसाठी मी एक कामगार ठेवतो, म्हटलं की आता तिचा उपासमार व्हायला नको, तिला आपलं व्यवस्थित खायला. तर तो मुलगा ठेवल्यानंतर असं लक्षात आलं की आता हा एक मुलगा आहे का आम्हाला, तर अजून 1-2 गायी आपण दुधाच्या घेऊया ह्याच्यात.
1: बर,
0: तर त्या दुधाच्या गायी घेतल्या तर ह्या माणसाचा पण पगार निघेल आणि गायींच्या खाद्याचा ह्याचा सगळ्याचाच खर्च निघून जाईल. आणि त्यावेळेला बरोबर कोविड चालू झालेला, गायी आणल्या. मी मित्र बोलला की तुझं दूध मी 80 रुपये लिटरनं साताऱ्यात घेतो, तुम्हाला साताऱ्यात फक्त आणून द्यायचं. गायी आणल्या आणि लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर त्या 2 गायी दुधाच्या आणलेल्या, साधारण 80,000 किंमत होती एका गायीची. आता एवढं दूध काय करायचं, म्हणजे साधारण 14-15 लिटर दूध होतं. बरं ते दूध डेअरीवाल्यांना द्यायचं म्हटलं तर ती 30 रुपयाच्या वरती भाव देत नव्हती. आणि आपल्याला माहितीये की ह्या देशी गायीचं दूध एवढं चांगलं आहे, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आणि त्याला मेहनत भरपूर आहे. तर हे 30 रुपयानं द्यायला आपल्याला परवडत नाही.
1: खरं
0: तर ह्याचाच विचार करत होतो काय करायचं. आता लॉकडाऊन तर पूर्ण म्हणजे सगळंच बंद होतं. तर मला माझे जे मॅनेजर होते बँकेचे, ते मॅनेजर काय बोलले की आता तू काय कर, दूध विकायचं थोडं पण विचार करू नको, दूध विकलंस तर ह्याच्यात शेतकऱ्याचं नुकसानच असते. म्हणजे तर ते म्हणले की तू असं कर की ते जास्त दिवस कसं टिकून राहील त्याच्यासाठी तू तूप बनव.
1: बर,
0: तूप तुझं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्याला काहीच होत नाही. कोविड लॉकडाऊन काही इतके दिवस चालणार नाही, नंतर कधीतरी ते हे होईल. आणि ज्या लोकांना देशील त्या लोकांना रिझल्ट येतील त्यावेळेला ते, कारण ते पहिल्यापासून देशी गायीचं तूप वापरत होते, त्यांना देशी गायीची भरपूर आवड, त्याच्यामुळे त्यांना गॅरंटी होती की ह्याच्यामध्ये तुझं तूप जर चालू केलंस तर तूप तुझं शिल्लक राहणारच नाही, विकलं जाणार 100%. म्हणून मग मी तो डिसिजन घेतला आणि चालू केलं. मग ते ट्रॅडिशनल पद्धतीनं बनवायला चालू केलं, तर त्याच्यात वेळ जायला लागला. मग त्याच्यासाठी आम्ही मशीन घेतली, पण ती पण तशी ट्रॅडिशनल पद्धती, बिलोन पद्धती, म्हणजे ते क्लॉकवाईज फिरलं पाहिजे, अँटी क्लॉकवाईज फिरलं पाहिजे, आपल्या हाताच्या स्पीडनं फिरलं पाहिजे, त्याच्यामुळे ते जे ताकामधले किंवा लोण्यामधले फायबर आहेत ते कट होत नाहीत, जे पूर्ण जीवनसत्व पाहिजे आपल्याला ते तसंच शिल्लक राहत. मग ते तसं मशीनवरती चालू केलं आणि तूप तयार करायला चालू केलं. सुरुवातीला असं वाटलं की आता आपले 2800 रुपये किलोचं तूप घेणार कोण, लोक 700 रुपयाचं तूप वापरत नाहीत. म्हणजे आपण साधा विचार केला तरी कुणी

0: वापरत नाही 700 रुपयाचा तूप, ही कोण घेणार? पण एक हे होतं की नाही देशी गाईचं आहे ना, मग कधीतरी लोकांना त्याची किंमत कळेल आणि घेतील.
1: बरोबर.
0: मग पहिल्या 2-3 महिन्यात थोडस अडचणी आले की तूप विकलं जाईना. बरं, आता दोनच गाय असल्यामुळे प्रोडक्शन कमी होतं,
1: कमी होतं,
0: त्याच्यामुळे जास्त लोड नव्हतं की ते साठवून राहतंय किंवा असं. घरी खायला वापरत होतो, ओळखीच्या लोकांना रेफर करत होतो, देत होतो. आणि त्याच्यातून एक 4 महिन्यानंतर असं झालं की ज्या लोकांनी वापरलं त्या लोकांना रिझल्ट मिळाले.
1: हा फरक आपल्याला जाणवलाय, म्हणजे आपण करतोय ते योग्य मार्गावर आहोत हे आपल्या लक्षात आलंय. पण हे आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, कारण आता आपण 3-4 गायींवर आपला जो मार्केट आहे ते एक कमी प्रमाणात आहे, लोकांची संख्या कमी आहे, पण भविष्यात ती वाढणार आहे. मग कशा पद्धतीनं गायींची संख्या वाढवली आणि वाढवताना काही अडचणी आल्या का?
0: आता ह्याच्यामध्ये काय केलं की ज्या वेळेला त्याचा सेल वाढला तुपाचा, लोकांची डिमांड वाढली, तर त्या ह्याच्यामध्ये मग मी गुजरातमधून 8 गायी आणल्या, म्हणजे टप्प्याटप्प्याने आणल्या. पहिला 1-2 आणल्या, परत 1-6 महिन्यानंतर 2 आणल्या, अशा टोटल आपण गुजरातमधून 1-8 गायी आणि इथं लोकलला आपण 2 गायी घेतलेल्या. तर अशा 10 गायी आपण दुधाच्या घेतल्या सुरुवातीला पहिल्या 2 वर्षात, आणि मग त्याच्यानंतर ते वासर वाढत गेले. आता त्यांचं पण दुधाचं, म्हणजे जी पहिल्या वर्षी वासर झालेले त्यांचं पण दूध आता चालू झालेलं, दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीचे वासर. मग असं ते प्रोडक्शन हळूहळू वाढत गेलं आणि लोकांना तूप ज्या लोकांना दिलं त्यांनीच आपली माउथ पब्लिसिटी केली, म्हणजे ज्यांना इफेक्ट आले. आता बहिणीला आला तर बहिणीने अजून 10 लोकांना सांगितलं की हा मला बरं वाटलं हे असं वापरलं की, मग ते अजून ती लोक कनेक्ट होत गेली. अशी सगळी ओळखणारी लोक मला कनेक्ट झाले आणि आता माझं जे कस्टमर बेस आहे ना तो पूर्ण मला पर्सनली ओळखणार आहे. आणि मध्ये कोणच नाही, म्हणजे कमिशन कुणाला द्यायची गरज नाही
1: किंवा डायरेक्ट आपण ग्राहकापर्यंत पोहोचतो.
0: रेटचा प्रश्न नाही की कमिशन मध्ये कसं असतं की त्याला कुठेतरी स्वस्त भेटला अजून की मग तू माझं सगळं सोडून दुसऱ्याकडनं घेऊ शकतो. पण आता हा माझा म्हणजे ट्रस्टेड बिझनेस झाला.
1: अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. परत तुम्ही गुजरातमधून पण काही गायी आणल्या आणि आपल्या लोकल गायी सुद्धा वापरल्या. जेव्हा एखाद्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये अशा गायी आणायच्या असतात, म्हणजे तिथलं वातावरण असेल किंवा तिथली परिस्थिती असेल ती फार वेगळी असते. सुरुवातीला तुमच्या पहिल्याच गायीचा अनुभव होता की ती गायी सुरुवातीला अगदीच खात नव्हती, हळूहळू ती मांसाळली, तिचा विश्वास बसला आणि मग तिनं पुढची प्रोसिजर सुरू केली. तशाच या गायींचा काही अनुभव आला का? किंवा परराज्यातून जेव्हा आपण अशी जनावरं खरेदी करतो तेव्हा ती निवड कशी करणं अपेक्षित आहे, योग्य पद्धतीच्या कशी असणं अपेक्षित आहे, किंवा इकडे आणल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर काय काम केलं?
0: आता ज्या बाहेरून गुजरातमधून ज्या आपण गायी आणल्या त्या गायींना पहिल्या वर्षी खूप अडचणी येतात, कारण त्यांचं पूर्ण म्हणजे माणसापासून जरी विचार केला की ती भाषा वेगळी असते. जनावरं लहानपणापासून राहिलेल्या वातावरणात असतात ती एकदम, आणि ती तिकडं कसं असतं त्यांची जी गायी सांभाळण्याची पद्धत असते ती वेगळी असते. तिथं गायी पूर्ण रिकाम्याच असतात, त्यांना ना व्यसन असते ना मुरकी घातलेली असते किंवा 2 दावी लावून त्यांना जखडून बांधलेलं नसतं. त्या त्यांच्या मनानं त्या फिरत असतात, तिथल्या तिथं त्यांचं ते मुक्त संचार ठेवलेला असतो, तिथं ते सगळं चालू असतं. त्याच्यामुळं त्या आपल्या इकडे आलं की काय होतं की सुरुवातीला पहिल्या वर्षी अनुभव आला की त्या बांधून ठेवल्या की त्या अग्रेसिव्ह होत आहेत, दूध द्यायला त्रास देत आहेत, म्हणजे लाथा मारतायत. मग त्यावेळेला लक्षात आलं की आपण ह्या पहिल्या गायीला काय केलेलं की बाबा ती गाय आपल्याला कनेक्ट व्हायला. मग हे देशी गायींचं महत्वाचा हा पार्ट असतो की त्या आपल्याशी कनेक्ट झाल्या पाहिजेत. ज्या वेळेला त्या आपल्याबरोबर कनेक्ट होतील ना त्यावेळेला त्या कसलाच त्रास देणार नाहीत. पण त्यांनी जर आपली भीती घेतली की बाबा हा माणूस मारेल का मला किंवा असं जखडून बांधलंय, त्यांना फ्री राहायची सवय असते, मग ते ऑटोमॅटिक चेंज होतात. मग दूध काढून नाही देणार, वासराला कडला घेणार नाहीत, अशा अडचणी. मग ते एकदा मेंटली त्या डिस्टर्ब झाल्या की मग ते गाभून राहायला त्रास देतात, दुधाचा म्हणजे सगळंच नुकसान होतं. मग पहिल्या वर्षी मला 1-2 गायींनी तसा अनुभव दिला की त्या बाहेरून आणल्या, त्याच्यानंतर त्या इथं सेट व्हायला पूर्ण 2 वर्ष लागली त्यांना. किंवा काही गायी इथं येऊन आजारी पडल्या, आजारी पडल्यानंतर पूर्ण म्हणजे त्या गायींचं वासराचं आणि त्यांचं एवढं कॉन्टॅक्ट असतं की वासरू जर मेलं तर गायी पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जात. तर ते वासरू महत्वाचं असतं सांभाळणं. देशी गायीमध्ये वासरू जर चांगलं तर गायी चांगली.
1: अगदी खरं आहे. आणि त्याच्यावरच म्हणजे जसं आपली माणसाची मानसिकता असते तशीच जनावरांची असते, केवळ फक्त त्यांना बोलता येत नाही हा तेवढा फरक आहे. त्यामुळे त्यांच्या कलानं घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं की गुजरातवरून ज्या गायी आणलेल्या आहेत त्या मुक्तपणे राहणाऱ्या गायी आहेत, मुक्त संचार पद्धतीनं राहणाऱ्या गायी आहेत, म्हणजे इथंही तशीच सोय होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय प्रयत्न केले गेले?
0: त्यासाठी मग आम्ही

0: कंपाऊंड मारलं, म्हणजे आपला गोटा आहे त्याच्या बाहेर कंपाऊंड मारलं, त्याच्यामध्ये रिकामे ठेवले. रिकामे ठेवल्यानंतर आपला डोंगर, पूर्ण डोंगर आमचा तिकडे, म्हणजे आता कोण जनावर सांभाळायलाच मागत नाही. सगळी लोक मुंबईला, म्हणजे आमचा अजून एक दोन चार वर्षात तालुका आमचा विस्थापित होईल. शाळा बंद पडायला लागल्यात, प्राथमिक शाळांमध्ये मुलं नाहीत. चार मुलं, आठ मुलांवरती शाळा चालल्यात आता. तर ती परिस्थिती असल्यामुळे तिकडं जनावरच राहिली नाही आमच्या जावली तालुक्यात. मग तो पूर्ण डोंगर, म्हणजे आमच्या गावचा असेल, बाजूच्या दोन्ही गावचा असेल, सगळा रिकामा. मग विचार केला की आता आपण गायी घरी ठेवण्यापेक्षा गायी आपण डोंगर, देशी गायी म्हटल्यावरती त्यांना फिरावं लागतं. तर त्यांना मग हळूहळू सवय लावली, एक दुसऱ्या तिसऱ्या वर्षामध्ये रानात घेऊन जायचं चारायला सवय लावली. आणि एक दोन वर्षात गायींना एवढी सवय लागली की गायींना फक्त जाऊन सोडायचंच. त्यांच्या मनानं ते संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजले की पोट भरले की ऑटोमॅटिक सगळ्या, म्हणजे कुणी आणायला जायचं नाही, वरती डोंगराकडे बघायचंही नाही दिवसभर की त्या कुठे चरतायत का, कुठे गेल्यात का. त्यांचं ते जेवढा एरिया त्यांना माहिती आहे तो तेवढ्या एरियात फिरणार आणि संध्याकाळी घरी येणार. त्याच्यामुळे काय झालं की मला दहा महिन्याचा पूर्ण खर्च, म्हणजे आठ महिन्याचा तर सरासरी एव्हरेज सगळा खर्च चाऱ्याचा बंद झाला.
1: छान.
0: आणि दुसरी गोष्ट, फायदा असा झाला की गायी रानातून चरून यायला लागल्यामुळे फ्री राहायला
1: लागल्या,
0: म्हणजे भाकडकाळ कमी झाला. नंदी त्यांच्यामध्ये, कारण सिमेंटला गायी गाबन राहतात, त्याच्यामुळे नंदी एक चांगला ब्रीडचा आणला आपण, तो नंदी त्या कळपामध्ये ठेवल्यामुळे गायी गाबन राहायला कसलीच अडचण नाही. आणि गायी व्यायल्यानंतर चौथ्या महिन्यात पुन्हा गाबन राहते, म्हणजे एका वर्षामध्ये एक व्यात तिचं 100% होणार. त्याच्यामुळे तो जो भाकडकाळ मधला नुकसान आहे ते नुकसान कमी झालं. आणि डोंगरात गेल्यामुळे गायी काय झालं की डोंगराला एकतर दिवसभर चरतायत, म्हणजे तिथं ते सगळं शेण वगैरे पडतंय, त्याच्यामुळे ती एक सिस्टीम चांगली चालू झाली. आणि गवत खात असल्यामुळं आता काय होतंय की जनावरं नसल्यामुळं आपल्या उंची एवढं गवत वाढते डोंगरात, आणि मग डिसेंबर जानेवारी पासून वनवे लागायला
1: सुरू,
0: आणि ते एवढं मोठं गवत असल्यामुळे त्याची दाहकता वाढते, म्हणजे जी मोठी झाडं आहेत ती झाडं पण खाली मोठं गवत पेटल्यामुळे जळून जात आहेत. आणि निसर्गासाठी एवढं नुकसान होतंय, एकतर ती माती पूर्ण वरचा थर सगळा जळून जातोय, बरोबर झाडं सगळी जळून जात आहेत. मग पहिला पाऊस पडतोय त्यावेळेला पूर्ण माती वाहून
1: जाते, जमिनीची धूप मोठ्या स्वरूपात,
0: ज्यावेळेला वणवा लागत नाही त्यावेळेला काय होतं की गवत मुळ्यांमध्ये ते पाणी परत, जे जुनं गवत आहे त्याच्यामध्ये ते पाणी परत मुरतं आणि मातीची धूप होत नाही. प्लस जे नवीन तुमची झाडं तयार झालेली असतात पहिल्या वर्षातली, पावसाळ्यात जी तयार झालेली असतात, ती सगळी जिवंत राहतात वणवा न लागल्यामुळे. आणि मग ते जंगल पण वाढते.
1: बरोबर. आणि ह्याचा फायदा आपल्या जनावरांना सुद्धा झालाय की जेणेकरून चराऊ क्षेत्र पण वाढलं, जनावरांची संख्या कमी असल्यामुळं आणि जनावरांना ती सवय लागली, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुद्धा योग्य पद्धतीनं मेंटेन राहण्यासाठी मदत झाली. बरं, ह्याच्यासाठी आता आपण खाद्य तर जनावरं चरून येत आहेत चराऊ कुरणातून, पण घरगुती असं काही खाद्याचं नियोजन आपण केलेलं आहे की ज्याचा फायदा, म्हणजे जरी गवत खाल्लेलं असलं तरी सुद्धा संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे, मग त्या दृष्टीनं काही प्रयत्न करतोय आपण?
0: आपण त्यांना बरडा देतो, म्हणजे आपल्या धान्यात गहू, तांदूळ असेल, सोयाबीन असेल, शेंगदाणा पेंड, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त केमिकल यूज नाही केलेलं ना.
1: अच्छा.
0: असं म्हणजे दूध वाढीसाठी काही अजून बरेच रति मिळतात आपल्याला बाजारात, ते न वापरता नॅचरल पद्धतीनं जे काही देता येते ते देऊन आपण त्यांचं, म्हणजे मिनरल मिक्सचर वगैरे आपल्याला द्यावंच लागतं, त्याच्यामुळे गायींचं बाकीच्या सिस्टीम चांगले चालतात. तर ते सोबत हा आपण भरडा त्यांना थोडासा दिला की जास्त पण द्यायची गरज नाही आणि ते ऑटोमॅटिक सगळं मग त्यांचं व्यवस्थित चालतं.
1: अगदी खरं आहे. बरं, आता आपण हे मुक्त संचार पद्धतीनं आपल्या जनावरांना सांभाळतोय, आजारपण जरी कमी असलं तरी सुद्धा वर्षभराचं नियोजन ठेवण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचं आहे, कारण वातावरण बदलल्यानंतर अर्थातच जसा माणसावर परिणाम होतो तसा जनावरांवर पण होतो, आणि रोगराईचं प्रमाण वाढलं की फटका आपल्या जनावरांना सुद्धा बसतो, मग त्यासाठी काही लसीकरणाचं नियोजन करतो आपण?
0: हो, आता आपण लाळेची लस असेल, लंपीची लस असेल, तर त्या लसीकरण आपण ते दोन करतोच, म्हणजे पावसाळा चालू होतो त्याच्या सुरुवातीलाच आपण ते लसीकरण करतो, उन्हाळ्यामध्ये लाळेचं लसीकरण करतो, त्याच्यामुळे त्या रोगांपासून, म्हणजे आता ह्या तीन वर्षात तर आपल्याला कधी लंपीचा त्रास झाला नाही, म्हणजे आता या लंपी तीन वर्ष झालं, तीन चार वर्ष झालं आपण भोगतोय, तर तो कधी आपल्या गोठ्यामध्ये एवढ्या जनावरांमध्ये कधीच लंपीचा त्रास झालेला नाही किंवा लाळेचा त्रास झालेला नाही. लसीकरण महत्वाचं आहे.
1: लसीकरण महत्वाचं आहेच. बरं, आता आपण दुधासाठी किंवा दूध उत्पादन वाढावं, आर्थिक नियोजन व्यवस्थित राहावं यासाठी हे हव्या

0: व्यावसायिक केलेला आहे, म्हणजे वर्षभरासाठी नियोजन आपलं योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. मग वर्षभराचं दूध उत्पादन सतत राहावं किंवा त्या गायीपासून आपल्याला काही ना काहीतरी फायदा व्हावा, आपल्याला तर व्हावाच पण त्या गायीला सुद्धा व्हावा, हा उद्देश ठेवून आपण वर्षभराचं नियोजन कसं करतो?
1: आता आपलं कसं होतंय की गोशाळेमध्ये 15 गायी आहेत आपल्या ज्या लोकांनी सोडून दिलेत,
0: बर,
1: म्हणजे त्याच्यामधून काहीच इन्कम नाही, तर शेतकरी पण सांभाळत नाही किंवा कुणीच सांभाळत नाही, तर तशा गायी आपल्याकडे 14 गायी आहेत टोटल, ज्यांच्याकडनं आपल्याला उत्पन्न काही नाही.
0: बर,
1: त्याच्यासोबतच 5 नंदी आहेत आपल्या गोट्यात जन्माला आलेल्या.

0: इन्कम नाही तर शेतकरी पण सांभाळत नाही किंवा कुणी सांभाळत नाही, तर तशा गायी आपल्याकडे 14 गायी आहेत टोटल, ज्यांच्याकडनं आपल्याला उत्पन्न काही नाही. त्याच्यासोबतच एक 5 नंदी आहेत आपल्या गोट्यात जन्माला आलेल्या ते, आणि ह्या 20 ज्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या गायी आणि त्यांच्या झालेल्या कालवडी, तर टोटल आपल्या 14 गायी दुधाच्या आहेत मोठ्यावाल्या. तर त्या गायींचं आपण नियोजन काय केलंय की 5 ते 6 गायी एव्हरेज आपण दुधावरती ठेवतो. म्हणजे त्यातल्या 1-2-3 गायी आटत आलेल्या असतील दुधाला, म्हणजे
1: कमी झाल्या असतील,
0: ताज्या व्यायलेल्या 1-3-4 गायी असं ते एव्हरेज आपण 35 ते 40 लिटर दुधाचा एव्हरेज आपण ठेवतो. मग त्याच्यामध्ये काय करतो की ह्या 4 महिन्यामध्ये ज्या दुधाच्या गायी असतील तर त्या पुढच्या ज्या बाकीच्या 8 महिन्यात त्या 8 महिन्यासाठीच्या त्या गाभण गायींची ते आपण व्यवस्थापन करतो की रेग्युलर आपल्याला 35-40 लिटर दुधाचं एव्हरेज राहायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मग ते सगळ्या गायींचं ते जे खर्च
1: प्रत्येक गायीपासून काही ना काहीतरी आपण वर्षभरासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं करतोच, म्हणजे काही गायी दुधाच्या, काही आटत आलेल्या, काही गाभण, असं नियोजन करून आपण वर्षभराचं दुधाचं उत्पादन साधारण 30-40 राहावं या उद्देशानं आपण एव्हरेजनं तसं काम करतोय. पण आता गाभण जनावरं असतील किंवा लहान वासरं असतील ही अतिशय महत्वाची आहेत, म्हणजे आजचं वासरू उद्याची गाय आहे म्हणजे त्याला सांभाळणं गरजेचं आहे, आणि गाभण जनावरांमधून आपल्याला काहीतरी मिळणार आहे आणि त्याचं भविष्यामध्ये उत्पादन आपल्याला करावं लागणार आहे, मग त्या दृष्टीनं या दोन्ही जनावरांच्या किती सतर्क राहतो आपण.
0: आता जे छोटे बच्चे असतात वासरा असतात ना, तर त्या वासरांना आपण काय करतो की दूध काढतानाच आपण 2 सड त्यांना, म्हणजे सुरुवातीला पहिल्या महिन्यात 1 सड पाजतो, आणि त्यांची ज्या वेळेला पचन संस्था वाढेल चांगली, म्हणजे दूध पचवायला लागेल ती, त्यावेळेला आपण अर्धं दूध त्या वासराला पाजतो, अर्धं दूध आपण काढतो. त्याच्यामुळे काय होतं, वासरू लवकर तयार होतं. म्हणजे त्यांना लहानपणापासून जर दूध डायरेक्ट कासला भेटलं वासराला तर ते वासरू वाढ पण खूप चांगली होती, प्रतिकार शक्ती चांगली राहती आणि निरोगी, आणि 7-8 महिन्यामध्ये परत ते डोंगरात जायला लागतं.
1: छान.
0: त्याच्यामुळे मग ते दूध चांगलं दिल्यामुळे कालवडी जे आहेत त्यांचं संगोपन चांगलं होतं, व्यवस्थापन चांगलं होतं आणि त्यांची वाढ पण चांगली होते. पुढे त्याचा फायदा आपल्याला होतोय, म्हणजे जरी आपण 2 सडांचं दूध नाही काढलं तरी त्या गायी तयार झाली किंवा तो नंदी तयार झाला तर त्याच्यामध्ये तो फायदाच आहे.
1: खरं आहे, खरं आहे. आणि गाभण जनावरांच्या बाबतीत काय काळजी घेतो?
0: गाभण जनावरांना शक्यतो आपण 1-7 महिन्यापर्यंत रानात जातात चरायला, 7-8 महिन्यानंतर आपण त्यांना घरी ठेवतो,
1: मग त्यांच्या चाऱ्याचं नियोजन, मग
0: त्याला आपण तिथंच जवळपास घास लावलेला आहे, सुका चारा असतो, मक्का असते, ते सगळं मग ते खाद्य आपण देतो आणि व्यायल्यानंतर 1 महिनाभरानं परत मग त्यांना रानात सोडतो.
1: छान. या शेतीपूरक व्यवसायाचा शेतीला काय काय फायदा झालाय?
0: शेतीला आपण गांडूळ खत तयार करतो.
1: बरं.
0: गांडूळ खत तयार केल्यामुळे आपल्या स्वतःच्या शेतीला तर त्याचा फायदा होतोच आणि त्याची विक्री पण केली जाते.
1: बरं.
0: ते जे स्ट्रॉबेरीवाले आमच्याकडे स्ट्रॉबेरीचा जास्त उत्पन्न घेतात, तर त्या स्ट्रॉबेरीवाल्यांना खूप चांगले रिझल्ट आले. 2-3 वर्षापासून ते आपलं रेग्युलर खत वापरत आहेत, गांडूळ खत, आणि चांगले रिझल्ट आले त्याच्यामुळे तो फायदा होतोय. त्याच्याबरोबर आपण जीवामृत बनवतोय गोमूत्रापासून, ह्युमिक ऍसिड बनवतोय, पंचगव्य बनवतोय, त्याचे पण खूप चांगले फायदे आलेत.
1: बरं. हे प्रोडक्ट तयार करताना एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून किती फायद्याचा ठरतोय हा पशुपालन किंवा गोपालन व्यवसाय?
0: आता काय होतं की सगळी लोक म्हणतात की देशी गाय जगली पाहिजे, देशी गाय वाचली पाहिजे, सांभाळली पाहिजे, पण त्याच्यासाठी प्रयत्न, म्हणजे 100% जर बोलत असतील तर 10% सुद्धा प्रयत्न होत नाहीत. तर त्या गोष्टीवरती आम्ही विचार केला, म्हणजे मिसेस आणि मी, की सुरुवातीला आम्ही ती गाय आणली, त्या गायीकडनं काही अपेक्षा न ठेवता आम्ही त्याची सेवा केली आणि त्याच्यातून आम्ही हे सगळं असं वाढत वाढत गेलं. त्याच्यानंतर एक विचार केला की आपण दुधाच्या गायी तर सांभाळूच,
1: खरं,
0: पण ह्या गायींचा विचार कोण करणार? म्हणजे आपण पण बोलतोय की हा देशी गाय चांगली आहे किंवा देशी गाय सांभाळली पाहिजे, तिचे खूप फायदे आहेत किंवा ती आपला आपण देव मानतो तिला, पण त्या आपण जे आता दुधाची आहे म्हणून आपण सांभाळतोय, पण भाकड गायीचं काय?
1: बरोबर.
0: मग त्याच्यासाठी काहीतरी काम करूया म्हणून मग आम्ही विचार केला आणि त्यांच्यापासून जे शेण गोमूत्र येते ते शेण गोमूत्रापासून आपण मग हे प्रोडक्ट बनवायला चालू केलं.
1: अच्छा, ज्या भाकड गायी आहेत त्यांच्या
0: किंवा नंदी असतील आपल्या गोशाळेतले, की त्यांना त्यांच्याकडनं आपल्याला दुधाचं उत्पन्न येणार नाही. आता माणूस काय करतो की गायी म्हटलं की दूध,
1: बरोबर,
0: दुधाशिवाय बाकी त्यांना म्हणजे कॅल्क्युलेशन काय नसतं. तर हे जे शेण आहे शेणापासून आपण धूपकांडी बनवतो, धूप अगरबत्ती असेल, सुगंधी शेणे असतील किंवा गांडूळ खत असेल, ते बनवल्यामुळे काय होतं की दुधापेक्षा चांगले पैसे याच्यामध्ये मिळतात. म्हणजे ते भाकड गाय आहे ती पण तिचा खर्च पण आपल्याला काढता येतोय.
1: बरोबर.

0: आणि उत्पन्न पण वाढते आपलं.
1: खरंय, म्हणजे हा एक दुहेरी फायदा आहे. फक्त नियोजन योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. याच्यासाठी कुटुंबाची साथ किती महत्वाची ठरते.
0: कुटुंबाची साथ असेल तरच हा व्यवसाय होतो. म्हणजे आता माझी मिसेस आहे, तिची आता पीएचडी, एक दोन महिन्यापूर्वी पीएचडी फिजिक्समध्ये तिनं कम्प्लीट केली. तर तिचं एवढं शिक्षण होऊन सुद्धा ती त्या गायींशी कनेक्ट होती किंवा तिला त्यांच्यात राहायला आवडतं. म्हणजे आता आपण बघतोय की लोक काय करतात की बाबा झालं की लग्न झालं किंवा काय फॅमिली सगळ्या मुंबई पुणे असं म्हणजे सिटीमध्येच जात आहेत. इथं शेतीमध्ये कोणी काम करायला कुणाची म्हणजे तयारी नाही. त्यावेळेला मला घरून सपोर्ट होता म्हणून ही गोष्ट झाली. म्हणजे जर मिसेस बोलली असती की मला हे जमणार नाही तर कदाचित हे मी सुद्धा करू शकलो नसतो. पण तिचा सपोर्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे ती त्यांना आवड असल्यामुळे गायींची सेवा, परत त्याच्यामध्ये शिक्षण, आता तिचं रिसर्च मध्येच काम आहे, त्याच्यामुळे ती बऱ्याच गोष्टींवरती रिसर्च तिचा चालू आहे. म्हणजे गोमूत्रापासून अजून आपल्याला काय करता येईल आणि भाकड जनावर कशी टिकतील ह्याच्यासाठी तिचं पण काम चालू आहे.
1: छान, आणि हे अतिशय महत्वाचं आहे. पण नोकरी आणि शेती ह्याच्यामध्ये किती फरक जाणवला तुम्हाला आणि किती फायद्याची आहे शेती?
0: आता नोकरी करत होतो त्यावेळेला काय होतं, पैसे मिळत होते चांगले, पण मानसिक जे आपण म्हणतो समाधान किंवा जे आपण पळतच असतोय काय, पैसे पैसे पैसे पैसे तेवढंच चालू असतं. ज्या वेळेला ह्या गायींचं मी चालू केलं सुरुवातीला, त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर काय व्हायला लागलं की कामगार अचानक जाणे, कामगार नसला की मग माझी इकडे तिकडे धावपळ व्हायची दोन इकडे. म्हणून मी मग पूर्ण वेळ गायींसाठी द्यायचं ठरवलं आणि जॉब सोडून दिला. त्याच्यानंतर अशा गोष्टी जाणवल्या की मानसिक जे आपण म्हणतो की
1: समाधान
0: किंवा शांतता, मेंटली आपण कायम डिस्टर्ब असतो जर जॉब करतोय पळतोय तर, मग हे काम करत असताना आवडीचं काम होतं. आवडीचं काम असल्यामुळे त्याचा कामाचा कंटाळा येत नाही आणि आपलं आर्थिक उत्पन्न पण मिळतंय आणि त्याचबरोबर आपली सेवा घडते. म्हणजे भाकड गाय असतील किंवा गाय असेल तर त्यांची पण सेवा होते आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते. त्याच्यामुळे मी आवडीनं करत गेलो आणि ते हळूहळू असं वाढत गेलं.
1: छान, मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला एक आवड निर्माण होणं आणि त्या आवडीचं रुपांतर व्यवसायात होणं आणि तो व्यवसाय यशस्वीरित्या करणं. म्हणजे जर आवड असेल तरच सवड काढता येते असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आवड असेल तरच तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकता. आणि एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय कसा निर्माण होऊ शकतो याचा विचार आपण जोपर्यंत त्या व्यवसायात पडत नाही तोपर्यंत होत नाही. तुमच्या भविष्यातल्या सर्व उपक्रमांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. असंच यश तुम्हाला मिळावा अशी आकाशवाणीच्या वतीनं शुभेच्छा देऊन तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद, आभारी.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत पशुपालन शेतीला उत्तम पूरक व्यवसाय याविषयी मुक्काम पोस्टर चोरांबे तालुका जावली येथील तुषार सपकाळ यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. बरायकर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात 7:30. तोपर्यंत नमस्कार.